घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 4 ऑक्टोबर

भगवंताच्या संयोग वियोगातच खरं सुख दुःख आहे. हल्ली लोकांचं हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपलं स्वतःचं हित साधल्याशिवाय दुसऱ्याचं हित आपण काय साधणार? अवजाला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटतं आपण दुसऱ्याचं हित करून देऊ. या अभिमानानं तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावं लागतं, आणि ते साधन गुरु सांगत असतात. म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलं म्हणजे आपलं हित होतं. ब्रह्म हे काही कुठं शोधायला जावं लागत नाही, ते आपल्या जवळच असतं, पण ते दुसऱ्यांना आपल्याला दाखवावं लागतं. आणि हेच काम सद्गुरु करत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले, परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते. तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असं समजा, म्हणजे तुमचं हित होईल, आणि तेव्हा खरी ओळख पटली. तसंच राम अवतारी असून सुद्धा वशिष्ठांनी जेव्हा सांगितलं की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झालं. आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असलं तरी त्याचा अर्थ हा आहे की गुरुनं दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितकं सोपं तितकंच करायला कठीण असतं. ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावं, म्हणजे ते करायला तो परमात्मा आपल्याला शक्ती देतो. जगात खरं सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असं जे आपल्याला वाटतं ते अपुरं आहे, ते तात्पुरतं आहे. खरं सुखदुःख भगवंताच्या संयोग आणि वियोगामध्ये आहे. खरं पाहता आपली बुद्धी ही लवचिक आहे, आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागं भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत आणि जे जे होतं आहे त्याच्या इच्छेनं होतं आहे असं समजून वागावं. भूक लागली तर आईजवळ खायला मागावं, पण चोरी करू नये. तसं पोटापुरतं भगवंताजवळ मागावं, जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरं म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत

0: काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचं अस्तित्व आपण जागृत ठेवलं तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. राम नाम जाणा अक्षरे दोन, राम नाम जाणा अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखण, गुरुमुखे करावी ओळखण. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर. नाही
2: भावार्थ दासबोध भाग 18, दशक 2, समास 5, रजोगुणांचे वर्णन. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी सर्वांमध्ये थोर असे म्हणतो तेथे रजोगुण आहे हे ओळखावे. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, माझा ठाव अशी म्हणत हाव म्हणजे रजोगुण. दुसऱ्याचं सगळं जावं, माझं मात्र बरं असावं असा विचार करतो तो रजोगुण. कपट आणि मत्सर याबरोबरच तिरस्कार किंवा कामाचा विकार येतो तो रजोगुण. बालकावर माया करतो, प्रीतीने पत्नीची आवड वाटते, सगळ्यांविषयी लोभ वाटतो तो रजोगुण. जीवलगांची चिंता ज्यावेळी मनामध्ये वाटते तेव्हा तो लगेच रजोगुण असल्याचे जाणावे. संसारात खूप कष्ट आहेत, कसा शेवट होणार असे म्हणत मनात संकट येते तो रजोगुण. मागे जे जे भोगले ते ते मनामध्ये आठवले त्यामुळे खूप दुःख वाटले म्हणजे रजोगुण होय. वैभव पाहून आवड निर्माण झाली, आशा आकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून नाराज झाला हे देखील रजोगुणाचे लक्षण आहे. जे जे दृष्टीस पडले ते मिळावे असे वाटणे, ते न मिळाल्यास दुःख होणे म्हणजे रजोगुण. विनोदामध्ये मन रमते, शृंगारिक गायन, राग, रंग, मानपान याचा आनंद वाटतो तो रजोगुण. थट्टा, मस्करी, निंदा करणे, सदैव हास्य विनोद करणे हा रजोगुण. कामाचे वेळी आळस वाटतो, करमणुकीचे खेळ किंवा उपभोगाच्या गोष्टीमुळे आनंद होतो तो रजोगुण. बहुरूपी, कलावंत, तमाशा, नाटक, नाना खेळ यात पैसे खर्च करतो तो रजोगुण. भरपूर द्रव्यावर अत्यंत प्रेम, गुंडगरी, विषयासक्ती आवडते, नीच लोकांची संगत आवडते तो रजोगुण. तस्करविद्या आवडते, दुसऱ्याचं न्यून बोलण्यास आवडतं, नित्यनेम करण्यास मन तयार होत नाही तो रजोगुण. देवाच्या कामात लाज वाटते, पोटासाठी कष्ट करतो, प्रपंचाचा स्नेह वाटतो तो रजोगुण. गोडधोड खाण्यात मजा वाटते, देहाला जपणे, पोषण आनंदाने करणे, उपास करणे जमत नाही हा रजोगुण. शृंगारिक गोष्टी आवडतात, भक्ती वैराग्य आवडत नाही, पोवाडे लावणे आवडतात हा रजोगुण. परमेश्वर न ओळखता इतर गोष्टींवर प्रेम करतो, जबरदस्तीने उपभोग घेतो तो रजोगुण. अशा प्रकारचा सबळ असलेला रजोगुण दारुण दुःख भोगायला लावतो, त्याच्यामुळे जन्म मरण चक्रात माणूस पडतो. हा रजोगुण सुटत नाही, संसार तुटत नाही, प्रपंचात गुंतलेली वासना कमी होत नाही, याला कोणता उपाय आहे? भगवत भक्ती हाच यावर एकमेव उपाय आहे. विरक्ती आली नाही तरी यथाशक्ती भजन करावे. काया वाचा मने पाने पुष्पे फळे परमेश्वराला अर्पण करून सार्थक करावे. यथाशक्ती दान पुण्य करून अनन्य भावाने सुखदुःखामध्ये देवाचे चिंतन करावे. आधी अंती एकच देव आहे, मध्ये माया आलेली आहे म्हणून पूर्ण भाव भगवंताच्या ठाई असावा. अशा तऱ्हेने सबळ अशा रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय ते ओळखण्यासाठी आपण रजोगुण जाणून घेतला. आता पुढे तमोगुण कसा आहे हे श्रोत्यांनी जाणून घेतले पाहिजे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षणाम समास पंचम समास.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. आजच्या प्रभात विश्व कार्यक्रमामध्ये देवी स्तुती आणि काही गाणी आपण ऐकूया.

ಹರಿಣ್ಯೈ ಖ್ಯಾತ್ಯೈ ತಥೈವ ಕೃಷ್ಣಾಯೈ ಧೂಮ್ರಾಯೈ ಸತತನ್ ನಮಃ. ದುರ್ಗಾ ದುರ್ಗಪಾರ म्हणजे दुर्गम संकटांच्या पार करवणारी ती दुर्गपारा, सर्वांची सारभूता, सर्वकारिणी ख्याती कृष्णा आणि धूम्रा देवीला आमचा सदैव नमस्कार असो. नेहमी कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण करणाऱ्या राधेला जेव्हा गोपाळ शोधायला लागतो तेव्हा नवलच घडलं म्हणायचं. हेच नवल आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या ठुमरीमधून. सोडून आपला राजमहाल शोधितो राधेला गोपाळ.

0: बरेद्र श्रोते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

भजनी। ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणं ही नाही। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार। विश्वास म्हणजे विश्वास बँक।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे आजच्या काही ठळक कार्यक्रमांच्या रूपरेषेची. आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे. 10:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम बालविश्व. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 10:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम नातवंडांशी गप्पा, सादर करत्या सुमती पवार. 11:00 प्रसारित होईल गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या सुषमा दाते. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम बाळू ऑन एअर, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात वन्यजीव सप्ताहानिमित्तचा विशेष कार्यक्रम. 2:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मेघना साने. 4:00 आपण ऐकू शकणार आहात नाट्यसंगीत. 4:30 आम्ही प्रसारित करणार आहोत विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. 5:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 4 ऑक्टोबर, आजचा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून पाळला जातो. 1992 रोजी मोझांबिक देशातील 16 वर्षे चाललेले गृहयुद्ध संपवणारा रोम सामान्य शांतता करार करण्यात आला होता. 1957 रोजी सोव्हिएत युनियनने जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 अंतराळात यशस्वीपणे सोडला होता. आजच्या दिवशी 1935 रोजी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार, रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 24व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहत आहोत ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही स्त्रीपात्र

प्रधान कथा। आणि याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये मी तुमच्याशी त्यांनी लिहिलेल्या वही आणि महामाया या दोन कथांबद्दल बोललो होतो। त्या कथा आपल्याला थोडक्यात सांगितल्या होत्या आणि आजच्या या 24व्या भागामध्ये मी त्यांची आणखीन एक सुंदर कथा आपल्याला सांगणार आहे। या कथेचं नाव आहे श्रीरपत्र, म्हणजे श्रीचं पत्र, एका श्रीनं लिहिलेलं पत्र। मंडळी, ही कथा सांगण्यासाठी रवींद्रनाथाने पत्राचं माध्यम वापरलं आहे। मृणाल ही या कथेची नायिका, ती अतिशय सुंदर आणि बुद्धिमान अशी तरुणी आहे। एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या आणि सामान्य कुटुंबातील मृणालचं लग्न एका मोठ्या जमीनदाराच्या मुलाशी होतं। या जमीनदार कुटुंबातील मोठी सून, म्हणजे मृणालची मोठी जाऊ, रूपानं अगदीच सामान्य आहे। तिच्या रूपाची उणीव भरून काढण्यासाठी मृणालला सून म्हणून आणलं जातं। या जमीनदारांच्या घरात स्त्रियांना फारशी प्रतिष्ठा किंवा फारशी किंमत नसते। मृणालच्या सौंदर्याचं 4 दिवस कौतुक होतं, पण एक स्त्री म्हणून तिला नंतर अपमानास्पद वागणूक दिली जाते। एक दिवस तिच्या मोठ्या जाऊबाईंची आई वारते आणि जावेची लहान बहीण बिंदू त्यांच्याकडे राहायला येते। बिंदूला तिच्या घरी तिचे चुलत भाऊ त्रास देतात म्हणून ती आपल्या या मोठ्या बहिणीकडे येते। पण तिच्या या आशा येण्यानं घरातल्या सर्वांनाच जणू मोठं संकट पडतं आणि कुठून आली ही बया म्हणून कपाळावर आठ्या पडतात। बिंदू दिसायला कुरूप असते। आता तिचाही घरात छळ सुरू होतो। तिला तर मोलकरणीपेक्षाही खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते। मंडळी, अशा वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती मृणाल। आणि ही मृणाल तिच्यावर प्रेमही करते, तिला जीव लावते। पण एक दिवस या बिंदूचं लग्न एका ठार वेड्या माणसाशी लावून दिलं जातं। मृणाल आपले काही दागिने तिच्या अंगावर घालून तिला रवाना करते, पण तिची सासू महाभयंकर असते। बिंदू सासरच्या छळामुळं पळून येते। मग बिंदू आपल्या चुलत भावाकडे आश्रयासाठी जाते, पण तो तिची रवानगी पुन्हा सासरी करतो। बिचाऱ्या बिंदूचा काहीही दोष नसताना हे जग तिचं वैरी बनलेलं असतं। आता बिंदू पुढे एकच पर्याय असतो, तो म्हणजे आत्महत्या। ती मरणाला जवळ करते। हे सगळं पाहून मृणाल कमालीची निराश होते आणि आता तिलासुद्धा सासरी राहावं असं वाटत नसतं, तिला मुक्त व्हायचं असतं। सासरच्या वातावरणात तिची घुसमट होते, श्वास कोंडतो आणि ती घर सोडून बाहेर पडते, ती कायमची परत न येण्यासाठी। आणि नवऱ्याला पत्र लिहिते। खरं तर तिला आपल्यासोबत बिंदूला घेऊन जायचं असतं आणि त्या कष्टदायक संसारातून तिचीही मुक्तता करायची असते। परंतु त्यापूर्वीच बिंदूनं आपल्या जीवनाचा शेवट करून घेतलेला असतो। मृणाल आता एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येते। तिच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत, परंतु या 15 वर्षात तिनं आपल्या घरच्यांना कधीही जाब विचारला नाही। तो जाब या पत्रातून आपल्या नवऱ्याला ती विचारते आणि या पत्रात तिची भाषा अधिकाधिक धारदार होत जाते। तेच श्रीरपत्र। हे पत्र आपल्याला अंतर्मुख तर करतंच, पण त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीवर आणि सनातन पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढतं।
मृणालनं आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या या पत्रातून स्त्रियांनी स्वतंत्र आणि मुक्त जीवनाचा कसा विचार करायला हवा आणि आत्मसन्मान कसा जपायला हवा हे नकळत रवींद्रनाथ आपल्या पुढं ठेवतात. या पत्रात ती शेवटी म्हणते, आज मी बाहेर आली आहे आणि बाहेर आल्यावर मला कळलं की माझ्या गौरवाला ह्याप्रती दुसरी जागा नाही. माझं दुर्लक्षित रूप ज्याच्या नजरेत भरलं तो परमेश्वर या संपूर्ण सुंदर आकाशातून मला निरखतोय. आता मधली सून संपली. ती पुढं म्हणते, तुम्हाला वाटत असेल की मी मरायला निघाली आहे, पण भिवू नका, अशी जुनी थट्टा मी तुमच्याशी करणार नाही. मीराबाई ही माझ्यासारखीच बाई माणूस होती, तिची बेडी काही कमी वजनाची नव्हती, तिला जगण्यासाठी मरावं लागलं नाही, मीराबाई गाताना म्हणाली होती, सोडून दे आई बाप, सोडून दे जे जिथं असेल ते, प्रभू मीरा आता गुंतली, आता जे व्हायचं ते होईल, हे गुंतणं म्हणजेच जगणं, मीही जगेन, मी जगलेच. अशा या जिवंत आणि जोमदार व्यक्तिरेखा रवींद्रनाथांनी आपल्या कथांमधून सादर केल्या आहेत. या व्यक्तिरेखा वाचकांना हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. मंडळी, या कथांना 100 वर्षे होऊन गेली तरी त्यांचं सौंदर्य, त्यांच्यातला सच्चेपणा आजही टवटवीत आहे. या कथेतील या स्त्रिया दुःख सोसतात, प्रसंगी मृत्यूला कवटाळतात, पण स्वाभिमान शून्य जीणं जगत नाहीत, लाचार होत नाहीत. स्त्री जातीची एक प्रतिष्ठा त्या जपतात. टागोरांच्या कथांमधून स्त्रीची प्रतिमा उजळून निघते. मी या ठिकाणी फक्त 3च कथांचा उल्लेख केला. आधीच्या भागात 2 कथा आपल्याला सांगितल्या आणि आजच्या भागामध्ये श्रीरपत्र ही तिसरी कथा. या सर्व कथां रवींद्रनाथांच्या सर्व कथांबद्दल लिहिणं पण शक्य नाही. मंडळी, रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व आणि साहित्य यांची व्याप्ती अमर्याद आहे. जो जो आपण वाचत जातो तो तो आपल्याला कळतं की आपल्याला फक्त हिमनगाच्या वर दिसणाऱ्या भागाएवढंच कळलं आहे. खूप मोठा भाग अज्ञात राहिला आहे. त्यांच्या जीवित आणि मृत, समाप्ती, शिक्षा, ऊन सावली, क्षुधित पाषाण, अतिक्रमण, पहिला नंबर, वर वधू यासारख्या कथातून अशा स्त्रीपात्रांचं दर्शन आपल्याला घडतं. मंडळी, आपण सगळ्यांनी त्या मुळातूनच वाचाव्यात अशा आहेत. रवींद्रनाथांच्या 21 कथांचं भाषांतर मामा वरेरकर यांनी 21 या नावानं केलं आहे. मृणालिनी गडकरी यांनीसुद्धा त्यांच्या काही कथा पोस्टमास्टर आणि इतर कथा या नावानं अनुवादित केल्या आहेत. मंडळी, रवींद्रनाथांच्या कथांबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल पुढच्या भागामध्ये आणखी आपण बोलूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे हे आज वेगळं सांगण्याची गरज राहिली नाही. शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय जो शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण करू शकतो. त्यामधील शेळी, करडं व बोकडं यांचा आहार कसा असला पाहिजे याची पायाभूत माहिती आज आपण घेणार आहोत. वाढणाऱ्या शेळीला तिच्या वजनाच्या 4% शुष्क चाऱ्याची गरज असते. शेळ्यांना प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा, 1/2 किलो वाळलेला चारा, 200 ग्रॅम खुराक इत्यादी आवश्यक असतं. शेळ्याच्या आहारामध्ये जीवनसत्व खनिजाचा समावेश असणं फार गरजेचं आहे. ज्वारी, मका, लसूण घास, दशरथ, बरसीम, सुबाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, करंज, पाला इत्यादी या शेळीच्या आहार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. शेळ्या माजावर येण्याच्या वेळेस व गर्भधारणेच्या अगोदर 6 ते 8 आठवड्याच्या काळात खाद्याचे व खुराकाचे प्रमाण वाढवलं पाहिजे. या काळात वैरणीबरोबर 400 ते 500 ग्रॅम आंबवणसुद्धा दिलं पाहिजे. शेळ्या विण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर शेळ्यांना थोडा गव्हाचा कोंडा द्यावा. दूध देणाऱ्या शेळ्यांना व्याल्यानंतर 3 ते 4 दिवस गव्हाचा कोंडा आमून म्हणून द्यावा. प्रतिलिटर दूध उत्पादनामागे शेळी 350 ग्रॅम जास्तीचा खुराक देणं गरजेचं असतं. नवीन करडं जन्मल्यानंतर 1 तासाच्या आत त्यांना चीक पाजणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमती वाढते. करड्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा दूध पाजलं पाहिजे. करड्यांना 1.5 महिना झाला की कोळा पाला खाण्यास द्यावा. करडे 3 महिन्याची झाल्याच्या नंतर दूध पाजणं हळूहळू बंद करावं. वाढत्या करड्यांना 125 ते 150 ग्रॅम हिरवी वैरण, 250 ग्रॅम वाळलेला चारा आणि 125 ग्रॅम खुराक आपण द्यावा. करड्यांना लसूण घास, चवळीचा चारा खाण्यास दिला पाहिजे. प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोकडांना दैनंदिन आहार जो आपण सांगितला त्याच्या व्यतिरिक्त 800 ग्रॅम अतिरिक्त खुराक द्यायला पाहिजे. तर शेळी, करडा आणि बोकडं यांना कसा आहार दिला पाहिजे याची ही पायाभूत मूलभूत संकल्पना किंवा माहिती म्हणता येईल. या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे कार्यक्रम सहाय्यक यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याचा वापर करा. नमस्कार. कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
0: अटी लागू.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: Radio Vishwas Time Check. Time Check.
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
9: सवयींविषयी बोलू काही. आपला पासपोर्ट तयार ठेवावा. आपल्या जीवनात परदेशवारीची संधी कधीही येऊ शकते तेव्हा आपल्याला पासपोर्टची आठवण येते. पासपोर्ट तात्काळ मिळवण्याची सुविधा असते, त्याला जादा पैसे मोजावे लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसेल तर तात्काळ मिळण्यासही अडचणी येतात. पासपोर्ट बनवणे आता सोपे झाले. ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही स्वतःचा अर्ज करू शकतात. नाही जमले तर सायबर कॅफेवाले माहिती भरून देतात. तुम्हाला रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, लाईट बिल इत्यादी कागदपत्र लागतात. महिलेचा विवाह झालेला असेल तर लग्नाचे प्रमाणपत्र लागते. तुम्हाला मिळालेल्या तारखेला मूळ कागदपत्रे ऑनलाईन प्रिंट घेऊन तुम्हाला जावे लागते. त्यानंतर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन होते, आयुक्त कार्यालयात पडताळणी होते, नंतर घरपोच पासपोर्ट येतो. सुलभ प्रणाली आहे. तुम्ही आज पासपोर्ट काढून ठेवला तर 10 वर्ष मुदत असते. तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचे सदस्यांचे पासपोर्ट काढून ठेवा. तुम्हाला कधीही परदेशवारीची संधी मिळू शकते. वेळेवर या गोष्टी होत नाही, त्यासाठी पासपोर्ट बनवून ठेवलेला कधी चांगला. धन्यवाद.
8: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
10: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
11: बजेटचं काय?
10: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
11: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
12: कार्यक्रमात आता ऐकूया भूपेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुदर्शन फकीर यांचं गीत दुरिया या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे जयदेव यांचं.

0: ताडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16 512 ह्या क्रमांकावर.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत असद भोपाली यांचं मेरे बीवी की शादी या चित्रपटामधलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात देवता या चित्रपटामधलं गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूया झुटा कहे का या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गायिका आशा भोसले।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, आणि हे गीत आहे ज्योती या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद अजीज आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
3: राम ने कही लक्ष्मण

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं अख्तर रोमानी यांचं गीत. हसीना मान जाए की या चित्रपटातलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दादा या चित्रपटामधलं रवींद्र जैन यांचं गीत. गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग, हेमलता आणि दिलराज कौर यांच्या आवाजात.

स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया, हिरा मोती या चित्रपटामधलं दिलराज कौर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत अहमद वासी यांचं, संगीतकार ओ पी नय्यर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे मालिक या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
1: राधे

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: गहरा जखम या चित्रपटामधलं नीता फाजली यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर मोहम्मद रफी आणि भूपेंद्र यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे सलाम मेमसाब या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मैं और एक तू या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जावेद अख्तर यांचं गीत जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हे गीत आहे राखे की सौगंध या चित्रपटामधलं, आशा भोसले यांनी गायलेलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीतकार सौनिक ओमी.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गरीबाघरची लेक या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मैं और मेरा हाथी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स शालिमार।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी बालविश्व या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण श्रीजा रवींद्र काळे या विद्यार्थिनीचं गांधी जयंती निमित्तचं सादरीकरण ऐकणार आहोत। ती इयत्ता 3 जिल्हा परिषद शाळा शिंदे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी शिकते। तेव्हा ऐकूया गांधी जयंती निमित्तचं तिचं हे विशेष सादरीकरण।
8: सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, मी श्रीजा रवींद्र काळे, इयत्ता 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, विनम्र अभिवादन करते। सोन्याचा दिवस उगवला, सूर्याचा तेजस्वी प्रकाश पडला, आनंदी आनंद झाला, शांत सुस्वभावी इमानदार करमचंद गांधी व धार्मिक अशा पुतळीबाईंच्या पोटी 2 ऑक्टोबर 1869 मध्ये सत्य, अहिंसा, शांतता व समतेचा थोर उपासक गुजरात मध्ये पोरबंदर येथे जन्माला आला। त्या उपासकाला मोहनदास हे नाव मिळाले व मोहनदास करमचंद गांधी हे गुजरातचे भूमिपुत्र झाले। गुजरातचा भूमिपुत्र मोहनदास बालपणी अंधाराला व भूतांना घाबरणारा मुलगा होता, म्हणजे तुमचा माझ्या सारखाच होता। मग असा कोणता चमत्कार घडला ज्याने मोहनदासचा राष्ट्रपिता बनला, महात्मा बनला, असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल। मात्र असा कोणताही चमत्कार झालाच नाही, तर इंग्रजांच्या अन्यायी, निर्दयी, जुलमी सत्तेची प्रचंड चीड निर्माण होऊन महात्मा गांधी नावाचा हिरा उदयास आला। त्या काळातील इंग्रजांच्या तोडा फोडा वर राज्य करा या धोरणामुळे अनेक क्रांतिकारक भडकले, पेटून उठले व इंग्रज अधिकाऱ्यांना धडाधड गोळ्या घालू लागले। मात्र ते करत असताना स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागत होती, त्यामुळे भारत मातेचे कित्येक अनमोल हिरे माती मोल झाले। हे सर्व चित्र मोहनदास आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत होते, तेव्हा त्यांच्या अंतर्मनाने पूर्णपणे ठरवले की स्वातंत्र्य हे बलिदानाने मिळणार नाही। तेव्हा हरिश्चंद्राची सत्यता व श्रावण बाळाची भक्ती आपल्या चरित्रात आणून इतका जवाब पत्थरसे नाही तर अहिंसेनेच द्यावा लागेल। तशातच ते वकिलीचे शिक्षण पूर्ण करून नोकरी निमित्ताने बाहेर पडले, तेव्हा त्यांना इंग्रजांना हकलून लावण्याचे शस्त्र दिसायला लागले। त्यांच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास चमकू लागला, चेहऱ्यावर कमालीचे तेज दिसू लागले। मोहनदास खऱ्या अर्थाने भारत मातेच्या सुटकेसाठी सिद्ध झाले, जहाल न बनता मवाळ बनले। सत्य, अहिंसा, सत्याग्रह, उपोषण या सूत्रानुसार चले जाओ चळवळ, दांडी यात्रा, अमरण उपोषण या विधायक शस्त्रांचा वापर करून या महात्म्याने, राष्ट्रपित्याने भारत मातेला स्वातंत्र्याचे दिवस दाखविले, समाजाला मानवतेची शिकवण दिली, म्हणून ते त्यांच्या कर्माने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी झाले व बापूजी झाले। आपण देखील आजच्या दिवशी आपल्या राष्ट्रपित्याचा आदर्श घेऊन आपले जीवन सार्थ बनवूया। शेवटी एवढंच म्हणेन, 30 जानेवारी 1948 ला पावला जो घडी ध्यास होता तो भारत मातेचा ध्यास होता. अंतरीच्या धाग्याला कल्याणाचा वास होता, कल्याणाचा वास होता. जनसेवेसाठी वाहिलेला शेवटचा तो श्वास होता, शेवटचा तो श्वास होता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
7: तर मंडळी, बालविश्व ह्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
9: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया, घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमोदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झाला से कळस या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 4 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी मोदींच्या कल्पना चांगल्या, पुनीत यांची प्रशंसा. युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी या प्रश्नावर अनेक अत्यंत चांगल्या कल्पना मांडल्या आहेत, अशी प्रशंसा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध असून मोदी प्रत्येक भेटीत युक्रेनमधील युद्धसमाप्तीचा मुद्दा उपस्थित करतात, असेही पुतीन यांनी नमूद केले. मॉस्को येथे गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आमचे मैत्रीपूर्ण संबंध आणि वैयक्तिक स्नेह असूनही पंतप्रधान मोदी हे युक्रेनमधील संघर्ष समाप्त करण्याचा मुद्दा सातत्याने मांडतात. परस्पर स्वीकारार्ह तोडगा शोधण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या कल्पना मांडल्या आहेत. ते तटस्थ भूमिका घेत असले तरी संघर्षाच्या समाप्तीसाठी प्रामाणिकपणे इच्छुक आहेत, असे पुतीन म्हणाले. लालदाई डिस्कशन क्लबच्या कार्यक्रमात पुतीन यांनी मोदींच्या प्रयत्नांचे कौतुक करताना या संघर्षाचा शांततामय आणि शक्य तितक्या लवकर शेवट व्हावा यासाठी मोदी यांनी मांडलेल्या कल्पना आणि बांधिलकीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताचा तिहेरी सुवर्णपंच. भारतीय बॉक्सरनी शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची सनसनाटी हॅट्रिक नोंदवली. लवलीना, परवीन हुडा आणि अंकुश पंघल यांनी आपल्या अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवून देशाचा लौकिक वाढवला. लवलीना आणि परवीन यांनी 12 वर्षांची सुवर्ण प्रतीक्षा संपवून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला बॉक्सरच्या पंक्तीत मेरी कोम सोबत स्थान मिळवले. मणिपूर बॉक्सर मेरी कोमने 2014 इंचिऑन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 51 किलो गटाचे विजेतेपद पटकावले होते. लवलीनाने आपल्या 29व्या वाढदिवशी चीनच्या झीई बाओ हिचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक निश्चित केले. गेल्या आवृत्तीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या या गुणी बॉक्सरने यावेळी कामगिरी आणखी उंचावली. परवीनने पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ पदक विजेती तैवानची चेन निन चीन हिच्यावर 3-2 अशा निसट्ट्या विभाजित निर्णयाने विजय मिळवून आपले पहिले आशियाई क्रीडा सुवर्णपदक पटकावले. यानंतर 2018 अमित पंघलने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर होण्याचा मान अंकुश पंघलने मिळवला. आता वळूया पुढील बातमीकडे. अग्निशमन वाहनांना GPS यंत्रणा. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटलायझेशनचे काम केले जात आहे. यातून मागील 5 वर्षाचा डाटा अपडेट केला जाणार आहे. तसेच अग्निशमनच्या सर्व वाहनांना GPS यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात कुठेही आगीची घटना घडल्यास GPSच्या मदतीने अग्निशमन वाहनाची स्थिती समजणार आहे, त्यामुळे होणारी जीवितहानी टाळता येईल. राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाद्वारे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील अ ब क आणि ड वर्गातील सर्व महापालिकांच्या अग्निशमन सेवांचे बळकटीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या नवीन उपक्रमाअंतर्गत अग्निशमन केंद्र, अग्निशमन वाहने आणि उपकरणे, कर्मचारी, आगीच्या घटनांच्या नोंदी, तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे पद्धतशीरपणे व्यवस्थापन केले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्या वाहनांना GPS यंत्रणा बसवण्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आणीबाणीच्या प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. योग्य वाहनाची निवड केल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी होणार आहे. GPS यंत्रणा लाईव्ह ट्रॅफिक अपडेट देत असल्यामुळे चालकाला ट्रॅफिक, रस्ते बंद किंवा काम सुरू असलेले मार्ग टाळून सर्वात वेगवान आणि सुरक्षित मार्गाने घटनास्थळी पोहोचता येणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 3 तालुक्यात सरासरी पाऊस. 12 तालुक्यांमध्ये पाऊस कमीच. यंदा सरासरी इतका पाऊस पडेल असा हवामान विभागाने पावसाळ्यापूर्वी वर्तवलेला अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात दिंडोरी, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या 3 तालुक्यांमध्ये सरासरी इतका पाऊस झाला. अन्य 12 तालुक्यांमध्ये पाऊस सरासरीही गाठू शकलेला नाही. इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील 15 तालुक्यात सरासरी 933.8 mm पाऊस अपेक्षित होता. 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सरासरी 653 mm म्हणजेच 70.4% पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच यावर्षी तब्बल 29.6% तूट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या 112% पाऊस झाला आहे. त्याखालोखाल निफाडमध्ये 108.9 तर दिंडोरीत 108.7% पावसाची नोंद झाली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं.
4: काल तुला पाहिली आत्मने राहिली तुझी माझी भावी बळत भावी लाखाहून यारा तुझ्याकडे तोरा डोळ्यात काही न्यारी चमक पटपट वय तुझ चौदा लहान पोर चौदा टाळण्यात बोलण्यात न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

हॅलो बालमित्रांनो, हॅलो, हाऊ आर यू? मग घरात सुरक्षित आहोत ना? पण अभ्यास करतोय ना, काय फरक पडलाय? हो की नाही? आज तुम्हाला मी थोडी शेताची गंमत सांगणार आहे आणि भाज्यांची गंमत सांगणार आहे. हो, माझ्या लहानपणी मी आईबरोबर आमच्या खानदेशात धुळ्याजवळ आमचं गाव आहे छोटस कापडणे नावाचं खेड, आणि माझ्या वडिलांच्या शेतामध्ये मग मी आईबरोबर क्वचित कधीतरी बैलगाडीत ना आम्ही मग शेतामध्ये भाजी तोडायला जायचो. भाजी तोडायला, हो, गवाराच्या शेंगा पेरलेल्या असायच्या, चवळी असायची, मुगाचे दाणे पेरलेले असायचे, आणि असंच मग श्रावण भाद्रपदामध्ये मुगाच्या शेंगा तयार व्हायच्या, चवळी तयार व्हायची, गवारीच्या शेंगा तयार व्हायच्या, आणि एक वेलींवरती कधी कधी दोडके गिलके असायचे, कारल्याचे पण वेली असायचे. बघा किती किती भाज्या बघा, आणि एकदम सुंदर ताज्या ताज्या मस्त. आणि वाईक नावाचं काकडी असते ना आपल्या, जसं वाईक नावाचं एक छोटस फळ वेलीमध्ये लपलेलं असायचं, ते वाईक आम्ही झाडांना शोधून काढायचं, वेलींमधून ते खायचं, मुगाच्या शेंगा मूठ भरून भरून तोडायचं, तिथल्या तिथे सोलून आम्ही ताजे ताजे ते शेंगा खायचो. आणि मग घरी चवळी आणली की आई त्या चवळीचे दाणे सोलायची, आणि काय सांगू तुम्हाला, आता सुद्धा आठवणीने माझ्या तोंडाला पाणी सुटले, इतकी चविष्ट भाजी लागायची ती गावरानी चवळीची. काही नाही, फक्त लसूण मिरची तेल बस, काही त्याला जास्त काही पदार्थ टाकलेले नसे तर ती नैसर्गिक सुंदर भाजी इतकी छान लागायची. आणि गवारीचे शेंगा तोडायचो ना आम्ही, गवाऱ्याला बारीक बारीक काटे असायचे, माझी काकू पण असायची बरोबर आई बरोबर, आणि मग दोघी गवारीचे शेंगा तोडताना आम्ही लुडबुड करायचो, आणि कधी कधी शेंगाही तोडायचो. मग ते शेंगांचे जे काटे येतात ते हाताला लागायचे बारीक बारीक, आणि आमच्या हाताला खास सुटायची. मग आम्ही हे धुम पळून जायचो. तर तेव्हा पाहिलेले वेलीवरचे ते गिलके, ते दोडके. आता एकदा मी इथे नाशिकला आनंदवरी भागात गेली होती, तिथे मला एक पूर्ण भोपळ्याचं शेत दिसलं. अरे बापरे, इतकं छान वाटलं पण मला. वेलीवर सगळे छोटे छोटे बाळा लटकावीत ना, व्यायाम करतात, त्याचे सगळे वेली सगळीकडे भोपळेच भोपळे लटकलेले होते. मी तर असे बघतच राहिले, सुंदर गार लांब लचक ते भोपळे पाहून. मग मला राहुलं नाही, आणि मग मी आम्ही गाडीत उतरलो. तिथे शेतामध्ये त्या लोकांचं एक आउट हाऊस पण आहे छानसं, फार्म हाऊस. तिथे आम्ही गेलो, ते बाहेर पाठवतात, निर्यात करतात मुंबई पुणे किंवा अजून लांब लांबच्या शहरामध्ये भोपळ्याची निर्यात करतात. ते लार्ज स्केल वरती म्हणजे ट्रकमधून भरून भरून ते भोपळे पाठवतात. बापरे, एवढे सुंदर भोपळे होते. मग आम्ही गेलो आणि प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरत होते नोकर मंडळी. आम्ही गेलो तिथे, मग त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला भोपळे देता का? म्हटलं आम्हाला फुकट नको, आम्हाला विकत पाहिजे. आणि मग आम्ही प्रत्येकी दोन दोन भोपळे घेतले आणि घरी आलो. तर या वेली भाज्या आहेत त्या मोठ्या गमतीच्या असतात. वेलीवरती इतके छान झोके घेतात, त्या मस्त दिसतात. आम्ही जेव्हा पूर्वी भाड्याच्या घरात राहत होतो ना, मला फार शौक आहे या गोष्टींचा. तर घरासमोर थोडीशी जरी जागा असली ना, तर मी तिथे काकडी सुद्धा लावायची, तोंडल्याची वेल लावायची कंपाऊंडच्या तारेला, आणि त्या तारेला दोरी बांधून मी गिलक्याचे बिया लावायचे, आणि हे भले मोठे मोठे लांब लचक गिलके काढायचे. मी ते गिलके पाहून पण मी इतके खुश व्हायची, लांब लचक गिलके, आणि मग सगळ्या कॉलनीभर ते गिलके मी वाटून टाकायचे. माझा मुलगा म्हणायचा, गिलकेचीच भाजी करते ती, शाळेत पण डब्यात पण गिलके, घरी पण गिलके, गिलकेच खाऊ घालते ती. अजूनही हसू येतो त्याला. तर अशा या वेली भाज्या छान दिसतात, मस्त दिसतात आणि चविष्टही असतात. त्या आपण सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे. तुम्ही खाता की नाही? हा, नुसतं माझं बोलणं ऐकून घे. काय राणी, काय हसू येते कुदूकुदू मस्त? हा, काय राजू? मग या सगळ्या भाज्या, सगळी फळं देवाने आपल्यासाठी निर्माण केलेली आहेत, हो की नाही? तर या सगळ्या प्रकारच्या जेवढ्या जेवढ्या भाज्या तेवढ्या आपण खाल्ल्या पाहिजे. तर मग या वेली भाज्यांवरती

छानशी कविता लिहिलेली मी वाचू का तुमच्यासाठी? बघा हा ऐका. वेली मोठ्या गमतीचा गप्पा गोष्टी संगतीच्या. जोडी जोडीने झोक घेतात ना.

हो लिपिभाषा भोपळ्याची मिजास पहा जिकडे तिकडे भोपळे आहा हिरवा गार रंग छान प्रकृतीला सुद्धा महान पडवळाची गोष्टच न्यारी लांब लचक असते स्वारी रेषा पट्टे हिरवेगार खायलाही चवदार कारले असले कडू जरी बातच त्याची आहे नारी गुळ घालून खाऊन पहा चव खरच असते महा बाळी काकडी सेंदोडी प्रत्येकाची न्यारी गोडी गंगा फळलोळते मातीत चविष्ट फार लागते भरीत।

त्या मग आवडल्या का वेली भाज्या मग आई बरोबर बाजारात जावं. बाजार कसा फुलांनी फळांनी भाज्यांनी कसा बहरलेला असतो, कलकलाट असतो, लोकोत्साहाने भाज्या घेत असतात. मला तर इतका मोह पडतो की मी अगदी कच्च पिशवी झाल्याशिवाय येत निघतच नाही बाजारात बाहेर. मग तर असंच तुम्हाला आता मी एका खेड्यातल्या शेताची गोष्ट सांगणार आहे. हो, त्याचे लेखक आहेत आमच्या साहित्य सहवास नावाचा ग्रुप आहे ज्याचे ते उत्तम सदाकाळ नावाचे पुण्याचे लेखक आहेत. खूप छान गोष्ट लिहिली त्यांनी. पाखरांचा वाटा. हो, आपण जे जे पिकवतो, आपण जे जे खातो सृष्टीमध्ये, जे जे निर्माण होत त्या सगळ्यामध्ये पाखरांचा वाटा पहिला असतो. हो, फुलं असोत, फळं असोत, भाज्या असो, त्यांनी कुठं जायचं? त्यांना काही घर स्वयंपाक घर आहे, त्यांची आई काही घरात स्वयंपाक करते, त्यांच्याकडे काही गॅस आहे, ते काही भाजी भाकरी खातात. आलं ना तू? नाही. मग काय खातात? ते नैसर्गिक अन्न खातात. बाजरीचं शेत असतं फुललेलं मस्त, असे दाणेदार कणस लागलेले असतात, ज्वारीचे ताटे असे छान डोलत असतात, आणि असं भरगच्च दुधाळ भरलेल्या शेतामध्ये पाखरांचे थवेच्या थवे झेपावतात. पाखरे फक्त दाणेच खातात असं नाही बरं, ते कीटकही खातात, शेत स्वच्छ ठेवतात, अळ्या खाऊन टाकतात, आणि नैसर्गिकपणे निर्माण झालेलं अन्नामध्ये त्यांचाही वाटा परमेश्वराने ठेवलेला असतो. हो, आणि त्यांना खायला फार कमी लागतो. हो की नाही? तर तुमच्या सारखाच एक उत्सुक मुलगा आहे कुतूहल मनात असलेला. सुगीचे दिवस म्हणजे कसं? श्रावण भाद्रपदातले ज्वारी बाजरीचे कणस तयार होतात, कपाशी शेतामध्ये मस्त फुललेली असते, शेंगा लागलेल्या असतात खाली जमिनीमध्ये भुईमगाच्या, आणि एकूणच मग शेतकऱ्याच्या घरामध्ये आता हे सगळं धान्य येणार असतं, त्याला म्हणतात सुगीचे दिवस. साधारण दिवाळीच्या सुमाराला हा हंगाम जोरात असतो एकदम. तर त्या सुगीच्या दिवसामध्ये खळ्यामध्ये, आता खळ काय भानगड आहे, तर हल्ली मशीनने धान्य काढतात, पूर्वी तसं नव्हतं, म्हणजे मशीनच उपलब्ध नव्हते. हल्ली कसं, शेतात मशीन जातं आणि लगेच शेतामध्येच लगेच गोण्या भरल्या जातात गव्हाच्या बाजरीच्या वगैरे, तसं पूर्वी नव्हतं. तर ज्वारीची बाजरीची कणस कापली जायची, ती उन्हात वाळवली जायची. खळ म्हणजे एक मोकळी जागा असते गावाबाहेर प्रत्येकाची, आणि त्या मोकळ्या जागेला कंपाऊंड असतं, त्या कंपाऊंड मध्ये त्या खळ्यामध्ये जमीन सारवलेली असते, छान तयार केली असते, आणि तिथे ही कणसाची रास आहे ती ओततात. दोन चार दिवस कणस उन्हामध्ये वाळली की दोन बैल किंवा चार बैल असे जोडतात, आणि त्यांच्यामध्ये सालदार गडी कामाला असतो ना, तो उभा राहायचा, आणि मग त्या दाण्यांवरती बैलांची ती पायत चालायला, पायत म्हणतात, गरा गरा गरा गरा गरा बैल त्या धान्यावरती फिरतात, आणि बैलांच्या त्या पायांनी मग खुरांनी मग ते ज्वारीचे आणि बाजरीचे दाणे अलग होतात. आणि मग ते दाणे असे अलग झाले की मग वाऱ्याची दिशा पाहून शेतकरी ते शेत खळ्यामध्येच धान्य त्याला उत्पन्न म्हणजे त्याच्यातला कचरा बाहेर काढतात. घरी कशी आई पाखरते ना सुपामध्ये, तसं तिपायवर उभं राहतात आणि टोपरीमध्ये धरून ते धान्याचं वरून खाली ओततात, की हवेने मग कचरा बाजूला जातो आणि एका बाजूला धान्य पडतं, त्याला उत्पन्न म्हणतात. तर असे खळ्यामध्ये लहानपणी मी सुद्धा वडावर जायचे आणि अशा धान्याच्या राशी खळ्यामध्ये मीही पाहिलेल्या आहेत. तिथे एक मोठं वडाचं झाड होतं, त्याला अशी छान लाल टेंबर लागलेली असायची, घनदाट छाया असायची, त्याच्याकडे खाट टाकलेली असायची, आणि मग मी त्या खाटेवर खेळत खेळत वडाच्या झाडावर चढायची, आणि ते बैलाची पायात चाललेली असायची, तिचे गंमत मी बघायची. कधी कधी बैलांमागून पण मी फिरायची सालदारावरून, मजा वाटायची तेव्हा मला लहानपणी. तर अशा खळ्यामध्ये धान्याच्या राशी पडलेल्या होत्या. पाणी पाऊस व्यवस्थित झाला तर पीक भरपूर आले होते. खळ्यामध्ये धान्याची पोती भरण्याचं काम सुरू होतं. रामूनांना गड्यांच्या मदतीने पोती भरत होते. भरलेल्या पोत्यांची खळ्यात थप्पी लागली होती. हो, माझ्या वडिलांबरोबर मी पण हे सगळं अनुभवलेलं आहे. रामूनांना एक प्रामाणिक शेतकरी, नेहमीप्रमाणे दुसऱ्याला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. रामूनांचा एक मुलगा होता बाबू नावाचा छोटा. खळ्यात पोती भरायचं काम सुरू झालं आणि बाबू तिथे आला. बाबूला बघून रामूनांनाने त्याला विचारलं, का रे बाबू, आज शाळेत गेला नाहीस का? बाबा, शाळेला सुट्टी आहे, माझा सगळा अभ्यास उरकला होता, म्हटलं चला आई बरोबर इकडे आलो. बाबूने उत्तर दिले आणि तो खळ्यात सुरू असलेलं काम बघू लागला. काही वेळ गेला असेल तोच तिथे एक वृद्ध म्हातारा आला. त्याच्या हातात एक भली मोठी पिशवी होती. तो म्हातारा रामूनांजवळ गेला, त्यांच्याशी बोलला. रामूनांनी मग वेळ न घालवता त्याला पिशवी भरून खळ्यात असणारे धान्य दिले. आता बाबू ही सगळी गंमत बघतोय की वडिलांनी त्याला धान्य भरून पिशवी भरून धान्य दिलं. धान्य मिळताच म्हातारा खुश झाला. धान्याने भरलेली पिशवी डोक्यावर घेतली, तो समाधानाने निघून गेला. बाबू शांतपणे समोरचं दृश्य बघत उभा होता. थोड्या वेळाने आणखी दोघे जण धान्य न्यायला आले. रामूनांनी त्याला हसत हसत धान्य दिले.
आपले वडील धान्य का वाटताय ते बाबूला समजे ना न राहून त्याने विचारलं, बाबा मग अशी आपल्याकडे जी माणसं आली होती त्यांना फुकट धान्य का दिला? एवढं कष्ट करून तुम्ही धान्य पिकवता आणि फुकट वाटताय, तर धान्याचे पैसे का बरं नाही घेतले? त्याचे वडील म्हणतात, बाळा सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात रे। ती मग अशी आलेली माणसं म्हणजे आपले जुने बलुतेदार हो। पूर्वी गावामध्ये 12 बलुतेदार असायचे, न्हावी, कुंभार, सांबार, सुतार, ही सगळी मंडळी शेतकऱ्यांना मदत करायची वर्षभर। मग शेतीचे अवजार बनवून द्या, सांबाराने चपला शिवून द्यायच्या, कुंभाराने मडके द्यायचे, ते सगळी 12 बलुतेदार गावची सेवा करायचे। मग असं सुगीमध्ये धान्य आलं खळ्यामध्ये की तिथून मग धान्याच्या रूपामध्ये मोबदला घेऊन द्यायचे। वर्षभर ते लोकांकडून असे रोखीने पैसे मागत नसत। एकदमच दिवाळीत आणि अक्षय तृतीयेला दोन वेळा ते धान्य घेऊन जायचे। तर हे बलुतेदार एक एक येऊ लागले, धान्य नेऊ लागले। आणि मग म्हणून ते वडील सांगतात, बाबा रे हे आपले जुने बलुतेदार आहेत, त्यांचा आपल्या धान्यात वाटा ठरलेला असतो, तो वाटा मी त्यांना दिला। या धान्याच्या बदल्यात ते आपल्याला त्यांनी बनवलेल्या वस्तू आपल्याला देतात आणि आपले त्यांच्याकडे असणारे काम करून देतात। रामूनाना बाबूला बलुतेदार पद्धतीची माहिती सांगू लागले। आता बलुतेदार पद्धत राहिलेली नाही खरंय, आता आपण रोख पैसे देऊन सगळी कामं करून घेतो हेही खरंय, पण तरीही जुनी मंडळी आशेने आपल्याकडे त्यांचा वाटा मागायला येतात। मग रिकामा त्यांना कसं बरं माघारे पाठवू? या पिकातला, या धान्यातला त्यांचा वाटा मी दरवर्षी न चुकता त्यांना देतो। बाबूने वडिलांचे बोलणे ऐकले, त्याला आपल्या वडिलांचा अभिमान वाटला। वडिलांचा दिलदारपणा, वडिलांच्या अंगी असलेली माणुसकीची भावना बाबूला आवडली। तासाभराने खळ्यातले गाम आटोपले आणि तो वडिलांबरोबर शेतात चक्कर मारायला निघाला। हो, मोठं शेत आहे त्यांचं। ते एका मोठ्या वावरात आले, त्या वावरात बाजरीचे पीक उभे होते। बाजरीचे कणसे अक्षी ओल्या दुधाळदळाने भरगच्च भरली होती आणि कणसातले दाणे टिपायला, त्यातले दूध चाखायला पाखरांच्या झुंडीच्या झुंडी कणसावर झेपावत होत्या। तुम्ही कधी बघितलंय का नाही? संधी मिळाली की बघा शेतावर जा, सुगीमध्ये पक्षांची चादरच्या चादर झेपावते कणसांवरती। पण सुंदर दृश्य असतं ते, बघा मी लहानपणी सगळं बघितले। मसाणावर आमचा चादर उभा असायचा आणि कधी कधी शेतात गेली की हे दृश्य मला बघायला मिळायचं। बाबूची आई शेतात उभं केलेल्या मसाणावर उभी होती आणि तिच्या हातात गोफण होती। गोफण घराघरा फिरवत ते पाखरांना उचकवत होते। हो, मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात आणि धान्य खातात आणि त्यामुळे मग शेतकऱ्यांना वाटलं की हे सगळं धान्य खाऊन जातील। मग हातात गोफण घेऊन मग ते धान्यावरून पक्ष्यांना हुसकून लावतात। बाबूने ते दृश्य पाहिलं, त्याने वडिलांना विचारलं, बाबा आई पाखरांना का हुसकवते आहे? रामू नारायणांनी बाबूच्या प्रश्नाला उत्तर दिले, म्हणाले, अरे बाळा जर आपण पाखरांना हुसकवले नाही तर पाखरे सारे धान्य फस्त करतील, आपल्या हाती धान्य कमी येईल, धान्याचं नुकसान होऊ नये म्हणून पिकाचे असे राखण करावे लागते, पाखरांना हुसकावे लागते। वडिलांच्या बोलण्याने बाबू विचारात पडला, त्याला वडिलांचे वागणे समजेना। खळ्यात आलेल्या माणसाला वडिलांनी उदारपणे धान्य फुकट दिले होते, पण शेतात त्या पाखरांना मात्र हुसकावून लावत होते, त्याला काही ते योग्य वाटलं नाही। बाबा एक विचारू? बाबूने रामूनांना विचारलं। विचार ना, रामूनांना म्हणाले, बाबा तुम्ही खळ्यात आलेल्या माणसांना फुकट धान्य दिलेत, त्यांचा पिकावर हक्क आहे, धान्यात त्यांचा वाटा आहे असे म्हणालात, मग या गरीब बिचाऱ्या पाखरांना कशाला हुसकवता? या पाखरांचा या पिकाच्या धान्यात वाटा नाही का? ही पाखरे तुम्हाला मदत करत नाही का? बाबा निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो, हे पीक येण्यासाठी अप्रत्यक्षपणे ही पाखरे नेहमी आपल्याला मदत करतात। पाखरे पिकावर किडे कीटक खातात, नकळतपणे पराक्रम वाहून न्यायला मदत करतात, त्यांच्या या कामाचा मोबदला म्हणून त्यांचा वाटा त्यांना द्यायला नको का? देवाने हे पीक फक्त माणसांसाठी निर्माण केले नाही, तर सगळ्यांचा हक्क आहे, एखाद्या विचारवंतासारखा बाबू बोलत होता। रामूनाना नवलाने मुलाचे बोलणे ऐकत होते। बाबूच्या बोलण्याचा अर्थ रामूनाना समजला, त्यांना आपली चूक समजली। बाबूला जवळ घेत ते कौतुकाने त्याला म्हणाले, बाळा आज तू माझे डोळे उघडलेस, माझी चूक मला कळली। आता या क्षणापासून मी आपल्या रानातले एक शेत पाखरांसाठी मोकळे सोडतो, त्या शेतातील पिकांवर फक्त पाखरांचा हक्क असेल। वा वा वा वा वा, बघा किती छान ना। त्या दिवसापासून रामूनानांनी आपलं एक शेत पाखरांसाठी राखून ठेवलं। आता रानातली पाखरे आनंदाने त्या पिकातील दाण्यावरती ताव मारतात, पिकावर बसतात, धान्य टिपतात,
भरल्या पोटाने आणि समाधानी मनाने आपल्या घरट्यात परततात. बाबूमुळे पाखरांना त्यांचा वाटा मिळाला होता म्हणून किलबिल करत पाखरे बाबूला दुआ देत असतात. बघा मंडळी, उत्तम सदाकाळांनी किती छान कथा लिहिली बघा. हो, निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा परमेश्वराने निर्माण केलेल्या फुलांवर फळांवर झाडांवर हक्क असतो आणि त्यांचा तो हक्क आपण हिरावून घेता कामा नये का मंडळी? कळलं का? मग जेव्हा किंवा संधी मिळेल मामाच्या गावी शेतावर जा आणि भरगच्च धान्याने भरलेली ही शेत बघा. डोळ्याने मन इतकं तृप्त होत, ती ज्वारीची लगडलेली कणसं, ते मोती दाणे, ते गव्हाचे मुसमुसलेले ओंब्याने भरलेलं शेत, बाजरीचे डोलणारे शेत, ते पाहून सुद्धा मन असं तृप्त होऊन जात. कपाशी बघावी, तिची भोंड बघावी, त्याला हात लावून बघा. हो, आम्ही सगळं लहानपण हे अनुभवलेलं आहे. तुम्हीही या सगळ्या गोष्टींची ओळख करून घ्या असं मला वाटतं. मग जाणार ना आणि मस्त मसाली काढा शेतावर जा आणि मज्जा करा. तिथे ठेचा भाकरी शेताच्या बांधावर बसून खा. तिथली मस्त मोकळी हवा अनुभवा. बघा खूप ताज तवान वाटेल तुम्हाला. आता तुम्हाला मी काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं आणि त्यांची टोपण नावं. हो, खूप लेखक आणि कवी टोपण नावाने लिहितात आणि त्यांचं पूर्ण नाव आपल्याला माहीत नसतं. हो की नाही? मग आता आपल्याला संत रामदास माहित आहे, त्यांचं पूर्ण नाव माहित आहे का? नाही. तर मराठीमध्ये असे जे नामवंत लेखक होऊन गेले, कवी होऊन गेले, त्यांची टोपण नावं आणि त्यांची मूळची खरी नावं अशी तुम्हाला सांगणार. बघा, तुम्हाला कधीतरी अभ्यासात याचा उपयोग होऊ शकतो. हो, ऐका बरं. आता रामदास, संत रामदास ज्यांनी दासबोध लिहिला, त्यांचं नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. वामन पंडित नावाचे एक मोठे विद्वान पंडित कवी होऊन गेले आपल्याकडे. त्यांचं नाव वामन तानाजी शेषे विंदा करंदीकर. हो, मराठीतले फार मोठं नाव, ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं असं नाव आहे. तर त्यांचं नाव आहे गोविंदा विनायक करंदीकर. विसोबा खेचर हे संत कवी, त्यांचं नाव विसोबा चाटे. साने गुरुजी तुम्हाला माहितच आहेत. हो, सगळ्यांचे लाडके. त्यांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. संजीवनी नावाच्या एक मोठ्या कवयित्री होऊन गेल्या, त्यांचं नाव आहे संजीवनी मराठे. सौमित्र नावाची कवी, त्यांचं नाव आहे किशोर कदम. बालकराम नावाचे मोठे लेखक होऊन गेले महाराष्ट्रात, त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी, नाटककार कवी पण होते ते. दीनानाथ दलाल मोठे चित्रकार होऊन गेले, त्यांचं नाव आहे नृसिंह दामोदर दलाल नाईक. ठणठणपाळ नावाने ललित मध्ये एक लेखक खूप वर्ष लिहित होते, त्यांचं नाव आहे जयवंत द्वारकानाथ दळवी. मुक्ताई मुक्ताबाई तुम्हाला माहितीये, ज्ञानेश्वरांची बहीण, तिचं नाव आहे मुक्ता विठ्ठल पंत कुलकर्णी. मुक्तिबोध नावाचे एक मोठे लेखक होऊन गेले, त्यांचं नाव आहे शरदचंद्र माधव मुक्तिबोध. कविराय नावाचे एक लेखक होऊन गेले, त्यांचं नाव आहे राम जनार्दन जोशी, हे लावणीकार पोवाडेकार. योगेश नावाचे कवी, सिनेमा लिहिणारे मोठे लेखक, त्यांचं नाव आहे भालजी पेंढारकर. माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन हे मराठीतले फार मोठे लेखक होऊन गेले. पठ्ठे बापूराव, त्यांचं नाव होतं श्रीधर कुलकर्णी रेठेकर, हे पण लावणी आणि पोवाडे लिहायचे. पी सावराम हे सिनेमा गीत लिहिणारे फार मोठे कवी होऊन गेले. निवृत्तीनाथ रावजी पाटील, बालकवी तुम्हाला माहित आहेत, त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कवी गिरीश के शंकर केशव कानेटकर, हो आपल्या नाशिकचे, वसंतराव कानेटकरांचे वडील. कवी ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे, मोठी व्यक्ती होती. जगनमित्र नावाचे आहेत, हे मोठं नाव आहे. रेवरन नारायण वामन टिळक, हो लक्ष्मीबाईंचे पतिराज. मनमोहन गोपाळ नरहर नातू, बाबा आमटे तुम्हाला माहिती आहेत. मुरलीधर देवीदास आमटे आणि केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, हे सुद्धा महाराष्ट्रातलं मोठं दणदणीत नाव आहे. तर हे मोठ्या खूप मोठ्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि खूप लोक टोपण नावाने लिहित असतात. ही टोपण नाव तुम्हाला आता लक्षात राहिली नाही तरी कळेल तुम्हाला की बरेचसे लोक टोपण नावाने लिहित असतात, त्या नावानेच ते प्रसिद्ध असतात. मग काय मंडळी,
सुखात आत ना हो सुखातच राहायचे, कुरकुर नाही कटकट नाही काही करायचं नाही, प्राप्त परिस्थितीत आपल्याला तोंड द्यायचं, हसत हसत द्यायचं, आनंदात राहायचंय. माझी सगळी छोटी मंडळी माझं सगळं ऐकतात, खूप शहाणी मुलं आहेत ते. बाय बाय मिटांनो, बाय.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि श्रीपाद भावे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात जन्मठेप या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात ही भक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात ही भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधली पारंपरिक गीतरचना ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
1: आणि हे गीत आहे माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत, संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरा. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
3: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधला संत नामदेव यांची रचना प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणे या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत देव माणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया. अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्येच ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते. व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते. 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो. ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था. या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे. त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते. खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये. प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे. पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीची असते. तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते. याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या. शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो. अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर. पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते. त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी. खाद्यात बदल करताना सावकाश करावा. 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे. कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते. हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्वाचे असते. साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20% तर 24व्या आठवड्यात 50% जाते. साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते. या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो. साधारण 49 ते 52 या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते. त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी. तसेच 63 ते 72 आठवड्यामध्ये उत्पादन 60% कमी होते. ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते. अशा वेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी. कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्व आहे. खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो. याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्व आहे. खाद्यातील अन्न घटकचे प्रमाण सांगायचे झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात. अन्न घटक एकत्र करावे लागतात. हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ऊर्जा पुरवणारे आणि दुसरे प्रथिने पुरवणारे. ऊर्जा पुरवणारे अन्न घटक यामध्ये आपल्याला पक्ष्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे खाद्य घटक वापरतात. यात मुख्यत्वे करून धान्य व त्यापासून मिळणारे दुय्यम अन्न घटक यांचा समावेश होतो. यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, गहू या धान्याचा तर दुय्यम अन्न घटक म्हणून तांदळाचा कोंड्याचा वापर केला जातो. ऊर्जा पुरवण्याच्या पदार्थातील खाद्यातील प्रमाण 60% असते. दुसरं म्हणजे प्रथिने पुरवणारे अन्न घटक. हे अन्न घटक दोन प्रकारचे असतात, एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक. वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा आणि पेंडीचा, उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते. यामध्ये लायसिन, मिथिहोनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो. अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो. पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो. पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये. प्राणीजन्य अन्न घट मुख्यत्वे मासळी पुडचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो. प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय. खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो. शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल.
2: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5-7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96-0417-98-61 आणि गणेश सोमवंशी, 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
5: हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचा, शोभा गुरटू यांनी गायलेलं हे गीत आहे कलापंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: हलू हलू गुरुवा हो पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देत की हो तिरुवा.
1: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा कॉर्नर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत. प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूया शेजारी या चित्रपटामधलं. जयश्री यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते. आपल्या जीवनरंग कार्यक्रमात एक आगळी वेगळी मुलाखत घ्यायचं ठरवलंय. मुलाखत घेणार आहे त्या आहेत निष्णात वकील ॲडव्होकेट सारंगी यतीश गुजराती. त्यांना कायद्याचं तर चांगलं ज्ञान आहेच, पण मुलाखत कायद्याविषयी नाही आहे. ते आहेत मंत्र्यांची

0: नावाजलेले वकील आहेत. पण आधी जाऊया तुमच्या माहेरी, म्हणजे बालपणाबद्दल सांगा.
1: माझं माहेर जळगाव जिल्ह्यातलं चोपडा येथील. आम्ही सगळे मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलो, म्हणजे माझे आजोबा, त्यांची चार मुलं, त्यात माझे वडील सगळ्यात लहान, तीन मोठे काका, त्यांचे परिवार, आई वडील आणि आम्ही तिघ भावंड, असा खूप छान असा गोकुळासारखा आमचा परिवार होता.
0: सगळे एकत्र होता?
1: सगळे एकत्र, आणि आजही एकत्र आहेत. माझ्या आजोबांना बाबाजी म्हणून ओळखायचे, सगळ्या चोपड्या नगरीचेच ते बाबा होते. तर अतिशय गांधीवादी, म्हणजे तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व असे माझे आजोबा, ज्यांनी अजन्म खादी नेसली. माझे काका, माझ्या आत्या आणि माझे वडील हे सगळे आजही खादीच धारण करतात. त्यामुळे आम्ही खादी भंडार शिवाय दुसरं कोणतेही दुकान लहानपणी पाहिलं नव्हतं. मुंबईला जायचं तर अरे खादी घेऊन या तिकडून, हे लहानपणापासून ऐकत आलो. आणि आजोबा तर स्वतः हाताने सूत कातत, आणि जेवढं सूत कातलं गेलं तेवढेच कपडे ते घालत असत, ते विकतची खादी घेत नसत. आणि ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी दिली गेली त्या दिवशी त्यांनी मनात ठरवलं की मी आजपासून चांगले कपडे घालणार नाही, खादीच घालणार. तसं माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या वडिलांच्या बालपणी सगळेच महनीय नेते येऊन गेलेत. आपले तेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होता, म्हणजे गांधीजी सुद्धा माझ्या माहेरी येऊन गेलेत. आणि तेव्हा माझ्या आजोबांचं सगळ्यात मोठं अपत्य, जे आता नाही आहेत, म्हणजे लहानपणीच ते वारले, तर ते माझ्या आजीच्या मांडीत होत. आणि त्यांना मोठा जाड असा सोन्याचा करदोडा घातलेला होता. तर गांधीजी म्हणाले, त्या मगनभाई, तमारा दिकराने एटला बधा सोनानी जरूर शू, काय गरज आहे तुमच्या मुलाला एवढं सोनं घालायची. आजोबांनी त्या क्षणाला तो करदोडा माझ्या आजीच्या अंगावरचे सगळे दागिने स्वातंत्र्य लढ्याच्या झोळीत टाकले. आणि त्यानंतर माझ्या आजीनेही कधी मंगळसूत्राशिवाय दागिने घातले नाहीत.
0: वा, हा केवढा मोठा संस्कार. म्हणून मी म्हटलं तत्व आणि संस्कार याबद्दलच आपण बोलूया. मग तुमचं शाळा कॉलेजचं शिक्षण कुठे झालं?
1: आणखी एक आठवण सांगते. जेव्हा साने गुरुजी भूमिगत होते तेव्हा त्यांचं बरचसा काल आमच्या घरी गेला. आणि तेव्हा माझे वडील फार लहान होते. आणि नकळत साने गुरुजींचा संस्कार माझ्या वडिलांच्या मनावर खोलवर झाला. आणि ते तसेच मातृहृदयी आहेत, म्हणजे राजकारणात राहूनही त्यांचं ते मातृहृदय कधी बदललं नाही हे आम्ही आजपर्यंत अनुभवतोय.
0: अनेकांना आणि अनेकांना तुमच्या कुटुंबाने आजोबांपासून मदत केलेली आहे, उभं राहण्यात मदत केली आहे.
1: अनेक कुटुंब, म्हणजे पप्पा जेव्हा जेव्हा कुठे परदेशातही गेले तर माणसं आवर्जून भेटायला यायची, म्हणायची भाई आमची फी तुम्ही भरली होती. कोणी म्हणायचं की माझ्या बहिणीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले होते. म्हणजे तेव्हा CSR फंड म्हणून नव्हता, पण जे काही आपण कमावतोय त्याच्यातला काही हिस्सा हा समाजासाठी दिलाच पाहिजे, हा शिरस्ता मात्र माझ्या माहेरी मी लहानपणापासून बघत आले.
0: बरोबर. आणि मग तुमचं कॉलेजचं शिक्षण कुठे झालं?
1: बालपण चोपड्यात गेलं. 10वी पर्यंतच शिक्षण माझं चोपड्याला झालं. आणि मी नंतर मुंबईला कॉलेज केलं. त्यानंतर लग्नानंतर मी LLB केलं.
0: अरे वा.
1: आणि त्याची एक छान अशी गोष्ट आहे की माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे, तुझा जन्म घरात बसण्यासाठी नाही, तू माझ्या घरात मुलगा होऊन आली नाहीस. ही खंत त्यांना फार होती की तू सासरी जाणार. आणि माझ्यावर अतिशय प्रेम होतं माझ्या आजोबांचं, म्हणजे आम्ही एवढी 15-20 भावंड सगळी मिळून, आत्यांची आणि आम्ही सगळी. पण आजोबांनी जेव्हा त्यांचं आत्मचरित्र लिहिलं तेव्हा मी त्यांच्या खूप पाठी लागले होते की तुम्ही लिहा, ते आमच्यासाठी एक फार मोठं खजिना असणार आहे, आम्हालाही ते फॉलो करायला आवडेल. तर त्यांनी त्यांची सुरुवातच अशी केली की माझी लाडकी नात चिरंजीव सारंगीच्या सांगण्यावरून मी आत्मचरित्र लिहायचं ठरवलं. आणि जेव्हा ते वाक्य मी वाचलं तेव्हा मी ढसा ढसा रडले की एवढी मोठी भेट माझ्या आजोबांनी मला दिली होती.
0: अरे वा, खूप छान. मग कॉलेजचं शिक्षण मुंबईत घेतलं तेव्हा तुमचे वडील मंत्री होते का?
1: हो.
0: मग तुम्हाला काय ऍडमिशन कशाची कशाची काय परवाच नाही, एकदम घर बसल्या झालं असेल सगळं?
1: तसं नाहीये, मी मेडिकल ऍडमिशन घेतली होती. पण मला शुगर फॅक्टरीच्या फ्युम्सचा फार त्रास व्हायचा आणि त्यामुळे मी सारखी आजारी, म्हणजे 8 दिवस झाले नाही की हॉस्पिटलाइज्ड. तेव्हा मला असं वाटायचं की पप्पांनी आपल्याला मुंबईत ट्रान्सफर करून द्यायला हवी. पण माझ्या वडिलांनी मला एक

0: वाक्य सांगितलं, तू असं समज की तुझे वडील एक सामान्य व्यक्ती आहेत, तर तुझं त्यामुळे झालेलं नाही ट्रान्सफर, आणि तू ते सोडून तुला दुसरं काहीतरी कर. आणि शेवटी मी बीए एलएलबी केलं मुंबई विद्यापीठात, माझे पेपर्स वगैरे पण मी वाचले, पॉलिटिकल सायन्स घेऊन मी केलं. पण माझी जी मनातली इच्छा होती लहानपणापासूनची डॉक्टर व्हायची, तर एखाद्या वडिलांनी फक्त ट्रान्सफर घ्यायचं पण ते सुद्धा त्यांना मंजूर नव्हतं, इतकी त्यांची तत्व पक्की होती. म्हणजे त्यांना मुलं बायको किंवा परिवार कुणीही त्यांच्या तत्वांच्या आड कधी त्यांनी येऊ दिलं नाही.
1: अरे वा, खूप छान आठवण सांगितली. आणखी काहीतरी मला असं आठवतोय, तुम्ही ऍडमिशन घ्यायला गेलात तेव्हा कोणीतरी तुम्हाला विचारलं तुम्ही कोणाची, ते काय, तो काय किस्सा आहे?
0: तो मुंबईचा किस्सा आहे. मी जैन कॉलेजला मग बीए केलं, तर ऍडमिशन घ्यायला मी विद्यार्थ्यांच्या लाईन मध्ये उभी होते. आता प्रोफेशन लिहावं तर शेवटी मग मिनिस्टरच लिहावं लागायचं आम्हाला, डेझिग्नेशन प्रोफेशन असं बरंच काही त्या फॉर्म मध्ये होतं. तर त्या उभ्या राहिल्या मॅडम, मी अगदी चक्रावले. मला म्हणाल्या की ओ यू हॅव कम अलोन, वेअर इज द सेक्रेटरी? आय सेड हू सेक्रेटरी मॅम? वेअर इज युअर सेक्रेटरी? मॅम आय डोंट हॅव एनी सेक्रेटरी. नो नो आय मीन युअर फादर्स सेक्रेटरी. तो नो बडी इज देअर विथ मी, आय हॅव कम अलोन. येस आय वॉज वॉचिंग यू, यू आर स्टँडिंग इन द क्यू. मी म्हटलं हो. अरे म्हणे माझ्यासाठी हा फार वेगळा अनुभव आहे, मंत्र्यांची मुलं अशी कधी लाईनीत उभी राहून ऍडमिशन घेत नसतात. म्हटलं मॅम तुम्ही माझे मार्क बघा आणि मला ऍडमिशन द्या, तुम्हाला जर वाटत असेल की मी पात्र आहे तर आपण अवश्य ऍडमिशन द्या, आणि होत नसेल तर काही हरकत नाही. पण मला देवाच्या कृपेने मार्क खूप चांगले होते, पण त्या इतक्या भावुक झाल्या, त्या उठून माझ्याजवळ आल्या, मला घट्ट आलिंगन दिलं, मला म्हणाल्या की माझ्या आयुष्यात हा पहिलाच अनुभव आहे, मी 30 वर्षांपासून हे कॉलेज चालवते पण असं आजपर्यंत कुणी मंत्र्यांची मुलं लाईनीत उभं राहून ऍडमिशन घेणारी मी पाहिली नाहीत.
1: खूप छान, म्हणून मी तुमची मुलाखत यासाठीच घ्यायचं ठरवलं की इतके श्रोते ऐकत असतात मनापासून, आणि आपण बघतो की हल्ली मंत्र्यांच्या दूरदूरचा नातेवाईक त्यांचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो, आणि इथे तर डायरेक्ट मुलगी असूनही तुम्ही रांगेत उभा राहिलात, खूप छान.
0: आणि मग मी हा सगळा किस्सा घरी जाऊन वडिलांना सांगितला, तर त्यांनी मला एकच सांगितलं, पाय नेहमी जमिनीवर राहू देत, हे जे काही आज तू केलंयस ते कायम कर. हे ऐकून तू हुरळून जाऊ नकोस की माझं कौतुक झालं, उलट आता तुझी जबाबदारी वाढली, तुला नेहमी असंच वागावं लागणार आहे.
1: वा खूप छान. हे सगळे माहेरचे संस्कार घेऊन तुम्ही सासरी आलात, आणि सासरी सुद्धा एक समाज उपयोगी कार्य करणारी माणसं, तत्वनिष्ठ माणसं, तर तुमचे सासरे कसं वाटले तुम्हाला?
0: माझे सासरे असं कुणी म्हटलं तर मला ते त्या क्षणाला असं वाटतं, कारण मला ते कधी सासरे वाटतच नाही,
1: वडीलच वाटले.
0: हो ते माझे बापूजी आहेत. म्हणजे मी माझ्या वडिलांना पप्पा म्हणते आणि सासऱ्यांना बापूजी म्हणत असते, पण मला लग्नानंतर असं कधीच वाटलं नाही. मला असंच वाटलं की मी एका वडिलांकडून दुसऱ्या वडिलांजवळ येऊन राहते. खरं माझी त्यांची फार मैत्री आहे, एखादी गोष्ट माझ्या मनातली सुद्धा मी अगदी सहजपणे त्यांच्यासोबत बोलू शकते, आणि मला वाटतं असं नातं विरळा असेल, जे धुळे कोर्टात तर नवीन आलेल्या सगळ्या जजेसना असंच वाटायचं की मी त्यांची मुलगीच आहे.
1: अरे वा, हे तर फारच छान आहे. म्हणजे इतकं चांगलं सासर मिळणं, इतके चांगले वडील मिळणं परत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग तुम्ही त्यांच्या हाताखाली वकिली वगैरे सुरू केली?
0: म्हणजे माझे वडील माझे आदर्श आहेत आणि माझे सासरे माझे गुरु आहेत. अशी एक थोडीशी गमतीची गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा प्रसंग असतो आणि तेव्हा काय करावं, तर पप्पांनी काय केलं असतं हा विचार मनात येतो, आणि जर त्यातलं उत्तर नाही मिळालं तर मग बापूजी तुम्ही काय म्हणता असं मी त्यांच्याजवळ जात असते.
1: अरे वा, आणि खूपच छान आहे. आणि तुमचे पती पण ऍडव्होकेट आहेत, त्यांचा पण तुम्हाला एक मोठा आधार असणार.
0: प्रचंड प्रचंड सपोर्ट, म्हणजे आपण ज्याला अनकंडिशनल सपोर्ट म्हणतो इंग्रजीत, कधी कोणत्या गोष्टीत रोकटोक नाही, तू काय करतेस का करते आहेस. कारण मला अनेक वेळा अनेकदा विचारणा झाल्या तुम्ही राजकारणात या, पण मला तो मार्ग चोखाळायचा नव्हता, कारण माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं ते राजकारण नसून समाजकारणच होतं, हे सगळे महाराष्ट्रातली माणसं आपण जाणता, पण तसं काही आम्ही करू शकलो असतो आम्ही भावंड अशी आता परिस्थिती राहिलेली नाही.
1: बरोबर,
0: त्यावर मला काही बोलायचं नाही. पण आम्ही तिघांनी, मी, माझा भाऊ आशिष आणि बहीण पल्लवी, आम्ही ठरवलं की आपण राजकारणात जायचं नाही, कारण पप्पांनी दिलेली तत्व आपल्याला सांभाळायची आहेत. आणि त्यासाठी मग आम्ही वेगळी वाट चोखली, ती म्हणजे समाजसेवा एनजीओच्या माध्यमातून.
1: बरोबर.
0: आता मी इनरविल डिस्ट्रिक्ट 306 ची डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन आहे, पुढच्या वर्षी चेअरमन होणार. आणि इनरविलच्या माध्यमातून खूप असं समाजोपयोगी काम मला करायला संधी मिळत असते.
1: आणि तुम्ही चंदा देवी हायस्कूल, कमलाबाई कन्याशाळा म्हणजे स्त्री शिक्षण संस्था, त्यांच्या उपाध्यक्ष आहात.
0: स्त्री शिक्षण संस्थेची उपाध्यक्ष आहे. आणि आपले पीडी दलाल सर धुळ्याचे चार्टर्ड अकाउंटंट होते, तर त्यांना असं वाटलं की आपण एक लॉ कॉलेज उघडावं. आणि 2013 साली काकांच्या प्रेरणेने आम्ही SMB आणि लॉ कॉलेज सुरू केलं, आणि खूप चांगल्या पद्धतीने ते कॉलेज कार्यरत आहे.
1: अरे वा, आता वडील यांच्याकडनं घेऊन आलेले संस्कार आणि सासरे यांनी दिलेलं मार्गदर्शन हे तुम्हाला खूप मोठं उपयोगी आहे. त्याचबरोबर तुमच्या पतींनी दिलेलं मोकळीक की तुला पाहिजे ते कर, हे खूप छान आहे.
0: आणि
1: याचा तुमच्या मुलांवर काय परिणाम होतो
0: तेही सांगते. मला एक खूप एक गोष्ट सांगावीशी वाटते. लग्नात आपल्यावर अक्षता टाकल्या जातात. त्या अक्षता म्हणजे, अ म्हणजे अतूट विश्वास, ता म्हणजे तारतम्य भाव, आणि क्ष म्हणजे क्षमाशीलता. या तीन गोष्टी जर पती पत्नी यांनी दोघांनी जोपासल्या तर संसार हा खूप सुखाचा होत असतो, आणि त्या पद्धतीने आम्ही दोघं जगत असतो. आणि मला खूप आनंद आहे यतीश सारखा जीवनसाथी मला मिळाला.
1: आणि मग
0: आणि मुलांचं सांगायचं तर मुलांनी मला खूप आनंद दिला, कारण माझी ही जी काय तत्वनिष्ठता आहे ती माझ्या मुलांनी सुद्धा पाळली. जेव्हा शाळेत जायचे मी ओपन डेला, तर त्यांचे शिक्षक ज्या पद्धतीने मुलांचं कौतुक करायचे, माझा उर भरून यायचा, आणि मी घरी येऊन देवाला सांगायचे की मला हेच हवं होतं. कारण जेव्हा खूप मोठ्या घरातली मुलं असतात तर त्यांच्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोनही थोडा वेगळा असतो.
1: खरंय.
0: आणि मी तर इतकंच सांगेन की जो मुकुट घालतो ना, ते काटे फक्त त्या घालणाऱ्याला टोचतात, समोरच्याला मुकुट दिसत असतो. कारण अनेक गोष्टींचे रिस्ट्रिक्शन्स असतात. ती सगळी रिस्ट्रिक्शन्स माझ्या मुलांनी पाळली, नकळत पाळली. म्हणजे मला त्यांना कधी असं खूप सांगायला नाही लागलं की तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तुम्ही तुमच्या दोघं आजोबांचं नाव कसं पुढे चालवलं पाहिजे, अँड यू शुड ब्रिंग ग्लोरी टू देअर नेम्स. हा जो एक विषय होता तो त्या तिघांनी छान पद्धतीने पाळला आणि वृद्धिंगत केला.
1: आता सगळ्या सर्वसामान्य श्रोत्यांना तुम्ही काय सांगणार, इतकं तुम्ही सारं घेऊन आलात वैभव माहेरचं आणि सासरचं, सामान्य श्रोत्यांना किंवा महिलांना काय सांगाल?
0: माझ्या लग्नाच्या वेळी काय झालं की पप्पा फार बिझी होते, आणि लग्नाच्या एक दिवसच आधी ते घरी आले चोपड्याला. तर तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं ना ते मी आयुष्यभर लक्षात ठेवलंय. ती सप्तपदी त्यांनी मला 7 वाक्य सांगितली होती. एक त्यांनी सांगितलं, खूप आनंद झाला तर हुरळून जाऊ नये. दुसरं होतं, खूप दुःख झालं तर होरपळून जाऊ नये. त्यांचं तिसरं वाक्य होतं की डोक्यावर नेहमी बर्फ ठेव, बर्फाची फॅक्टरी सुरू ठेव, डोकं शांत ठेव. त्यानंतरचं चौथं वाक्य होतं, जिभेवर नेहमी साखर असावी, कितीही राग आला तरी तो राग पिता आला पाहिजे, राग पिऊन घ्यायचा आपण. आणि त्यानंतर हृदयात समाधानाची फॅक्टरी सुरू ठेवावी, आपल्या गरजा कमी ठेवा, तुम्ही आनंदात राहाल. ह्या 5 गोष्टी झाल्या. आणि 2 गोष्टी मला त्यांनी ज्या सांगितल्या त्या तर मी खूप जास्त लक्षात ठेवते. त्या म्हणजे त्यांनी मला सांगितलं, आयुष्यात कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नकोस. खुद को बना बुलंद इतना, हर तक्रीर से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. आणि त्यांनी तो जो एक स्वतःला इतकं सक्षम बनवा, हा त्यांचा त्यामागे फार मोठा मला एक उपदेश होता. आणि शेवटचं त्यांनी मला असं सांगितलं की तू एका खूप मोठ्या घरातून जातेस, दुसऱ्या मोठ्या घरातली सून आहेस, तू सुद्धा यशस्वी आहेस, पण कधी कुणाची उपेक्षा करू नकोस. आणि दुसऱ्याची उपेक्षा करण्यासारखी वाईट गोष्ट कोणती नाही, समोरच्याला समजून घ्यावं, त्याला संधी द्यावी पण कुणाची उपेक्षा करू नये. या सात गोष्टी माझ्या वडिलांनी मला सप्तपदीच्या सांगितल्या आणि ती
1: पाळत आहे. हा,
0: ते मी पाळत
1: आणि त्याच सात गोष्टी तुम्ही आम्हा सगळ्या श्रोतृवर्गाला सांगितल्या. खूप धन्यवाद सारंगीताई. वेळ आपल्याकडे कमी आहे, आणखी गप्पा मारता येतील. परत कधीतरी ऐकत राहा रेडिओ विश्वास. याच दिवशी याच वारी आज आपण ऍडव्होकेट सारंगी गुजराती यांना भेटलो. नमस्कार.
0: नमस्कार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
2: ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाळे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात प्रेम आंधळं असतं या चित्रपटामधलं गीत.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अटी लागू.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम मंडल में डॉक्टर राजेश आमदार तुमचा लाडका बाळू बाळवण यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे फ्री ऍप. मंडळी कसं आहे, नवरात्र जवळ आलेली आहे, देवींची उपासना आपण करणार आहोत, पण आपल्या समाजातल्या देव्यांचा आपण तेवढा सन्मान करतो का? आणि त्यातल्या त्यात घरी राहणाऱ्या स्त्रीपेक्षा बाहेर काम करणारी स्त्री, ती बाहेर काम का करते तर तिची आवड म्हणून समजा, किंवा तिच्या संसाराला हातभार लावण्यासाठी, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तिच्या परिवाराची स्वप्न, तिच्या नवऱ्याचे, तिच्या मुलांचे, तिच्या आईवडिलांचे, तिच्या सासू सासऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती काम करते, त्यावेळेस तिला काय काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्या अडथळ्यांना ती जिंकते कशी, या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत श्वेता शर्मा, सुनीता हलवाई आणि भारती परदेशी. आणि यांचा जो व्यवसाय आहे ना तो खूप काहीतरी वेगळा आहे. ह्या पूर्ण नाशकामध्ये पोळ्या बनवून पाठवतात, चपाती, रोटी. राम राम.
1: राम राम.
0: श्वेताजी हा व्यवसाय तुमचा आहे?
1: हा माझाच व्यवसाय आहे.
0: कधी सुरू केला?
1: मला हा व्यवसाय करून सर कमीत कमी 22 वर्ष झाले आहेत आता.
0: पण अचानक हा असं काय वाटलं की आपण 22 वर्षापूर्वी लोकांना बाहेरून पोळ्या आणायची सवय होती?
1: हो, ते सगळ्यात पहिले ना सर माझी ना मेस होती.
0: अच्छा, मेस पासून?
1: जी माझी मेस होती. त्या मेस मी माझी मेस गांधीनगर प्रेस आहे ना, जिथे रामलीला होती आपली, त्या गांधीनगर प्रेसच्या इथं माझी मी मेसने चालू केलं सगळ्यात आधी. पहिले कसा थोडा सासूंचा आधार होता मला, त्याच्यानंतर मुले लहान होती, त्यांना त्यांचं शिक्षण म्हणजे थोडस घरच्यांचं एवढं म्हणजे पेमेंट पण जास्त नव्हता, त्याच्यामुळे आपण विचार केला का नाही. घरचे माझे बँकेत होते पण त्यावेळेस एवढा त्यांना पगार नव्हता, ते छोट्या पदवीधर होते. तर त्याच्यानंतर मग मी विचार केला का आता आपल्याला पोरांना जर चांगलं शिक्षण द्यायचं आहे तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी त्याच्यासाठी थोडासा एक डब्याने मी सर सुरुवात केली त्याची.
0: एक डब्याने?
1: एक डब्याने.
0: सिरियसली
1: नाही, सिरियसली बिलकुल नव्हतं घेतलं मी सर. माझं शिक्षण जास्त नाही सर, मी फक्त 11वीपर्यंत शिकले.
0: व्हेरी गुड.
1: तर मी विचार केला की पोरं पण माझे लहान होते मुलं, तर म्हटलं विचार केला की मुलांना पण आपल्याला बघता येईल असा आपण काही व्यवसाय चालू करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला घरही बघता येतील, मुलंही बघता येतील आणि थोडस आपल्याला काहीतरी आमदनी होऊन जाईल, हा विचार करून मी हा व्यवसाय चालू केला. पण एक डबाई करता करता ना सर त्यांना माझ्या म्हणजे काय माहिती ते परमेश्वराचंच काहीतरी आहे की ते या हातामध्ये परमेश्वराने असे गुण दिले होते का, लोकांना त्याची टेस्ट आवडली आणि त्यांनी ते टेस्ट त्यांना पसंद आली. मग एका मागोमाग मी कमीत कमी 75 डबे करायला सुरुवात केली.
0: तू एकटी बनवायची?
1: हो, एकटी बनवायची, कारण मला त्यावेळेस आहे ना म्हणजे लेडीज लोक मला लवकर भेटत नव्हते.
0: तुला मदत करेल घरात कोण कोण होतं?
1: घरात मदत मी खरं सांगते सर, माझे छोटे मुलं कमीत कमी 1-8 वर्षाचा होता, 1-12 वर्षाचा होता, तर ते मुलं आहे ना मी डबे करून द्यायची, त्यांची एक छोटीशी सायकल होती.
0: पण मला एक सांग, तू 75 लोकांचा स्वयंपाक?
1: हो, मी करत होते सर. माझ्या
0: तुला अंदाज होता की ते हळूहळू तू पण शिकत गेले?
1: हो, मी पण शिकत गेले, म्हणजे मला त्याच्यामध्ये अशी हॅबिट झाली का मला त्याच्यावरून ते 75 ते 100 पर्यंत पण ते गेलेत, एवढा अंदाज मला.
0: व्हेज का नॉन व्हेज?
1: नाही, मी व्हेज पण केलं सर आणि मी ब्राह्मण आहे मी खरं सांगते, पण मी तुम्हाला सांगू परमेश्वरालाच नाही ते मी याला नॉनव्हेज सुद्धा बनवायला सुरुवात केली, पण मी त्या व्यवसायाला कधी हात नाही लावलं. मी ते
0: व्यवसाय
1: हा त्याच्यासाठी मला या परदेशी ज्या आहेत ना त्या मला त्या हेल्प करायच्या ते धुण्यासाठी.
0: नाही, आता मला सगळ्यात पहिले एक सांग, एका डब्यापासून सुरुवात केली 22 वर्षापूर्वी, तर तो पहिला डबा तू केवढ्याला विकायचीस?
1: मी तो पहिला डबा खरं सांगते सर तुम्हाला 12 रुपयाला मी विकलाय तो डबा त्यावेळेस.
0: एक टाइमचं जेवण?
1: एक टाइमचं जेवण.
0: आणि तुला खर्च किती येत असेल?
1: खर्च खर्च नाही, मी खर्च आज तुम्हाला सांगू, मी फक्त इन्व्हेस्टच केलंय, इन्कम मला तेव्हा झालीच नाही
0: त्यावेळेस सुरुवातीला फक्त. पण तुला माहिती होतं का एवढं वाढणार आहे? तुझी इच्छा होती का तेवढं वाढावं?
1: नाही, इच्छा तर माझी, कारण मला ते माझं घर चालवण्यासाठी मला ते पर्याय नव्हतं. मला
0: एवढं वाढवायचं होतं तुला?
1: मी म्हणजे तुम्हाला सांगू ना मी अजूनपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला.
0: अजूनही चालू आहे?
1: हो, म्हणजे आता मेस नाही करत मी, तर त्या पोळ्यांच्या व्यवसायातून नाही ना माझे मी हॉटेलच्या वरती म्हणजे हॉटेल.
0: पहिले तो 1 ते 75 डबे कसे झाले ते डिटेल सांग. आता माहिती का श्वेता, तू जे बोलणार आहे ना हे बाकी लोक ऐकणार आहे, त्यांना तुझ्यापासून शिकायला मिळायला पाहिजे. तर त्या दृष्टीने हळूहळू सांग तू कसं कसं वाढवत गेली, कसे कॅल्क्युलेशन करत गेली, तुझी पॉप्युलॅरिटी कशी वाढली हे लोकांना समजायच्या दृष्टीने.
1: नक्की नक्की मी त्याबद्दल लोकांना नक्की सांगेन, त्यांना त्याबद्दल काहीतरी शिकायला भेटेल मी नक्की सांगेन. त्यांनी मी एक डब्याने जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते एक कमीत कमी 60 वर्षांचे ते बाबा होते, तर त्या बाबांना कोणीच नव्हतं, म्हणजे त्यांचे मिसेस नुकतेच 2 वर्षापूर्वी वारलेले होते, त्यांचे मिसेस एक्सपायर्ड झाले होते. तर त्यांनी ते आले माझे असे फिरता फिरता आले आणि त्यांनी मला सांगितलं, बेटा मला तू थोडंफार काही डबा बिबा देऊ शकते. हो, तर त्यांनी माझ्याकडून तो डबा घ्यायला सुरुवात केली. त्यांना तो डबा माझा एवढा आवडला की त्यांनी मग ते 2 व्यक्तींना सांगितलं, त्या 2 व्यक्तींनी पुन्हा 4 व्यक्तींना सांगितलं असं करता. आणि माझे मिस्टर जेव्हा बँकेत पण काम करायचे तर मी माझ्या मिस्टरांना पण एक दिला टेस्टला, म्हटलं तुमच्या इथं ऑफिसमध्ये जे लोक कामं करतात त्यांना एकदा, बॅचलर लोक भरपूर होते पहिले, त्यांची फॅमिली आउट ऑफ स्टेशन असायची. तर मी विचार केला, म्हटलं तुम्ही एक टेस्ट देऊन बघा. मी तसं फ्री मध्ये कमीत कमी सर तुम्हाला सांगू, मी पहिले तर फ्री मध्ये एक एक डबा टेस्टला द्यायची त्यांना
0: सुरुवातीला
1: की तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. तर त्यांना तो टेस्ट आवडला. त्याच्यानंतर सर मी एक करता करता 15-20
0: जे जेवण द्यायची डब्यात ते रेग्युलरच का
1: रेग्युलर
0: स्पेशल असायचं?
1: नाही, स्पेशल माझं संडेला असायचं सर.
0: ओके.
1: हो, संडेला मी नॉनव्हेज द्यायची त्यांना आणि सॅटरडेला मी त्यांना गोड द्यायची.
0: ओके.
1: तर असं करून मी त्यांना तो डबा पोहोचवायची.
0: मग किती दिवस वाढला लागले
1: मला प्रॉफिट व्हायला? सर मला कमीत कमी 3-4 वर्ष मला ते प्रॉफिट कमवायला लागलं. मी 2 वर्ष तर खरंच सांगते, मला मी थोडस आपल्या घरातूनच इन्व्हेस्टमेंट केली.
0: हो का?
1: हो, पण मी तो जिद्द सोडली नाही.
0: तुला प्रॉफिट का नव्हतं?
1: प्रॉफिट म्हणजे कसं, मी टेस्ट खूप व्यवस्थित द्यायची ना, म्हणजे
0: क्वालिटी
1: मी द्यायची. क्वालिटी
0: रेट वाढवू शकत नव्हती.
1: रेट म्हणजे मुलं कसे बॅचलर मुलं होते, ते आपली मजबुरी काय सांगायचे. तर त्या मजबुरीमुळे मग मी म्हणले जाऊ दे, मुलं बाहेर शिकायला आलेले, त्यांच्याकडे इन्कम आहे त्यामुळे मी थोडं
0: डबा पाठवायची. तुझ्या घरी लोक जेवायला यायची का?
1: नाही, घरी माझ्याकडे मी नंतर घरी पण चालू केलं ते, पण मी स्वतः ते डबे ना सर, ह्या विश्वास तर खरंच मी सांगते कोणाला बसणार नाही. मी अक्षरशः ते डबे घेऊन स्वतः द्यायला पण जायची.
0: बापरे,
1: देऊन सगळ्यांना.
0: दिवस कसा, जेव्हा तू 75 डबे द्यायला लागली होतीस तेव्हा दिवस कसा असायचा?
1: दिवसभर म्हणजे मला
0: किती वाजता उठायची?
1: मी सकाळी 3 वाजता रात्रीची उठायची मी.
0: आणि मग भाजी वगैरे आणायला?
1: भाजी म्हणजे रात्री संध्याकाळी माझं काम बिन संध्याकाळचं सगळं आवरलं का मार्केट आमच्या जवळ.
0: दोन्ही वेळेस डबा द्यायची?
1: हो, दोन्ही वेळेस डबा आमचा दोन्ही वेळेस असायचा, कारण मुलांना दोन्ही वेळेस लागायचे.
0: आणि गांधीनगरला मार्केट होत?
1: मग मार्केट मधून आपलं भाजी घेऊन मग आपलं सगळं करायची मी.
0: बरं, सकाळी 3 उठायची?
1: हो, 3 उठून सकाळी करायची.
0: कसा दिवस असायचा सांग?
1: पूर्ण दिवस शेड्यूल म्हणजे माझा पूर्ण दिवस भर बिझी असायची मी.
0: कसा डिटेल सांग?
1: डिटेल म्हणजे सकाळी 3 वाजता उठले, आंघोळ केली, देवपूजा केली, तर आपलं तुरंत कुकर लावायला चालू केलं. त्याच्यानंतर एका ठिकाणी पोळ्यांचं पीठ पण एवढं माळावं लागायचं. आता तर देवाच्या कृपेने माझ्याकडे मशीन आहे पीठ मारायची, पण तेव्हा तर मी हातानेच पीठ मारायची सर. आणि एवढं पीठ बघून त्या मी जर लेडीज बोलवायला पण गेले का तुम्ही मला जरा डब्यांच्या साठी तर तेवढं पीठ घाबरून जायचं. एक पण बाई माझ्याकडे राहिली नाही ते काम बघून.
0: तू एकटीने किती डबे बनवले?
1: मी एकटीने, मी सर सांगते ना तुम्हाला, 75 डबे बनवायची मी. हो, एकटी.
0: पोळ्या, भात, भाजी, वरण.
1: तुम्ही याबद्दल गांधीनगर मध्ये एनी टाइम कधी येऊन माझ्याबद्दल विचारू शकता. गांधीनगरचे सर्व लोकांना हे सगळं माहिती आहे.
0: बरं, तू 3 वाजता उठली, आंघोळ बिंघोळ फ्रेश झाली, कुकर लावला,
1: भाजी एका बाजूला भाजी टाकली पोळ्या.
0: आणि रेग्युलर गॅसवर करायची का काही?
1: सर तुम्हाला खरंच यकीन नाही होणार, मी स्टोव्हवर केलेलं आहे, स्टोव्हवर काम केलेलं आहे. कारण सिलेंडर कसं, एकच सिलेंडर होतं माझ्याजवळ, तर मी स्टोव्हवर काम केलं. स्टोव्हवर पण रॉकेल भेटत नव्हते. तर ते अक्षरशः मी तुम्हाला काय सांगू, कोणाला विश्वास बसण्यासारखं नाहीये. कधी कधी रॉकेल पण जेव्हा संपून जायचं तर मी स्टोव्ह असा थोडासा दगड लावून खाली स्टोव्ह असा हे करून मी स्वयंपाक पूर्ण करायची डब्यांचा आणि ते देऊन पण यायचं. त्याच्यानंतर पुन्हा दुपारचं जेवणाची तयारी करायची.
0: तयार किती वाजता व्हायचं?
1: माझा स्वयंपाक पूर्ण 9:30 तयार होऊन जायचा. हो, 9:30 पूर्ण. त्याच्यात वरण, भात, 4 पोळ्या, भाजी, चटणी, पापड, पापडाचे पॅकेट असायचे, एका वाटीत लोणचं असायचं, असं सगळं करून मी डबे द्यायची. मी अजून पण ती आठवण म्हणून सर, मी माझ्या घरामध्ये ना 15 डबे त्या आठवण म्हणून अजूनही ठेवलेले सर.
0: बरं, मग 9:30 डबे पॅक करून व्हायचे?
1: पॅक करून होऊन मी 10:30, कारण मुलांचे कधी एक्झाम असायचे ना, तर मी मला त्यांना 12:00 ते डबे पोहोचवायचे.
0: कोणता एरिया होता?
1: नाशिक रोड एरिया.
0: नाशिक रोड मध्ये?
1: हो.
0: तू एकटी जायची?
1: हो, मी गाडी, माझी 2-व्हीलर होती. मी 2-व्हीलर
0: गाडी चालवायची शिकली?
1: हो, गाडी चालवत 3 तर पडले सर गाडीवरनं मी, पण जिद्द केली शिकायचं म्हणून शिकायचं. पायाला पण एवढं लागलं माझ्या, पण नाही मी गाडी ना खरं सांगते तुम्हाला सर, मी 2 दिवसात शिकले गाडी, कारण मला खूप शिकणं गरजेचं होतं गाडी. तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. माझे नंदोई त्यांच्याकडे एक जुनी, तुम्हाला सांगू ना, ती कायनेटिक होती बघा. त्या जुन्या कायनेटिक वरून त्यांना रिक्वेस्ट करून मी मागितली, ती गाडी आणि मी त्याच्यावर ती गाडी शिकले. त्यांनी पण त्यावेळेस मला एवढी हेल्प केली का त्यांनी ती गाडी मला दिली त्याच्यावर मी शिकले आणि ती आपलं गाडी शिकून आपलं चालू केलं.
0: कौतुक वाटतंय, ग्रेटेस्ट. बरं ते डबे बिगारी देऊन तू घरी किती वाजता यायची?
1: घरी मी पूर्ण काम करून येणार सर. मी मला घरी 1 वाजायचं.
0: आणि मग तुझी मुलं त्यावेळेस?
1: मग मुलांना मुलं आपली
0: शाळा किती वाजता?
1: मुलं सकाळी 7:30 त्यांची बस असायची गांधीनगर वरून सेंट्रल शाळेत मध्ये आपलं 8 सेंटर आहे ना तिथे होते ते शाळेत शिकायला.
0: याच्यात तुझ्या नवऱ्याची मदत?
1: माझ्या नवऱ्याची मदत तर बिचारे ते मला एवढी मदत करायचे कारण ते अर्धे डबे नाशिकचे होते ना माझे.
0: अच्छा.
1: तर ते त्यांना ते डबा तयार करून मी ते नाशिकला द्यायचं तर ते ड्युटी करून ते डबे पण द्यायचे. माझ्या मिस्टरांची मला खरंच खूप हेल्प झाली. माझ्या मुलांची मला खूप हेल्प झाली. माझे मुलं एवढे लहान असताना माझ्या मुलांनी लहानपणापासूनच थोडस त्यांना डबे बिब्याचं सगळं ते त्यांनी केलं. मला 2-4 डबे असे जवळचे असायचे ना तर ते आपल्या छोट्या सायकलवर जाऊन 2 डबे देऊन यायचे. तेवढी हेल्प त्यांनी मला पोरांनी पण केली.
0: तुझं जेवण किती वाजता व्हायचं?
1: सर मी पूर्ण कामावरल्यावर 3:30 जेवायची. 3:30 जेवले का खरंच मी तुम्हाला सांगू ना मी अक्षरशः रडायची का मला थोडस पाठ टेकायला भेटायला पाहिजे पण मला ते तोडायला वेळच नव्हता.
0: तू 12:30 वाजता घरी यायची मग त्याच्यानंतर
1: मग आपला जे सगळा जो पसारा होता तो सगळा आवरायचा. पुन्हा मग ते भांडे डबल घासून मग ते आपल्याला संध्याकाळचा त्याच्यावर स्वयंपाक करावा लागायचा. मग ते सगळं करून मग पुन्हा संध्याकाळची तयारी
0: सुरू व्हायची.
1: संध्याकाळी मला जर 3:30 जर मी सुरुवात केली ना स्वयंपाकाला तर ते 5:30 पर्यंत व्हायचे सर. आणि मला बरोबर 7:45 मी निघून ते 6 मला ते मुलांना डबे द्यावे लागायचे तिथे. तर असं माझं पूर्ण शेड्यूल. आणि घरी येत आहे तर मला 8 वाजायचे.
0: बापरे.
1: आणि मी तुम्हाला सांगू ना त्यावेळेस
0: अभ्यास वगैरे
1: मुलाचा अभ्यास मुलांनी तर मला कधी स्वतः करायचे. मला मुलांनी तर मला अभ्यासासाठी कधी काही त्रास नाही दिला सर. आणि माझी खरं तुम्हाला सांगते त्यावेळेस माझी बिलकुल ऐपत नव्हती का मी माझ्या मुलांना ट्युशन लावेल म्हणून. माझी तेवढी परिस्थितीच नव्हती. पण आज सगळं परमेश्वरच्या कृपाने माझा मोठा मुलगा सीए सर.
0: काय बोलतेस?
1: हो माझा मोठा मुलगा सीए. माझा दुसरा पण मुलगा चांगल्या जॉबला येतो.
0: तुझी मेहनत कामाला.
1: आणि सगळं मी मुलांसाठी.
0: मुलांना जाणीव आहे याची?
1: मुलांना माझ्या खूप जाणीव आहे सर. मी काय सांगू तुम्हाला खूप जाणीव आहे. माझा मोठा मुलगा सीए जेव्हा झाला 8 महिन्यात त्याने मला 2 BHK इतका मोठा फ्लॅट घेऊन दिला सर. बोले मम्मी बस झालं आता तुला मी स्वतःच्या घरात जाऊन ठेवेन.
0: नाही बरं आता मला एक सांग हे तू एकटं करत होती आणि 2 वर्ष तुला प्रॉफिट पण नव्हतं झालं.
1: नाही
0: मग तुला प्रॉफिट व्हायला सुरुवात केल्यानंतर तू तुला मदत करायला कोणी?
1: मदत म्हणजे सर कसं मी तुम्हाला सांगू मदत करून करून आपण किती दिवस कोणाची मदत?
0: नाही मदत इन द सेन्स कोणी कामाला ठेवलं नाही तू?
1: कामाला मी तुम्हाला सांगते ना 2 वर्षानंतर म्हणजे मेसचं काम आहे ना सर मी एकटीच करायची. आणि मग त्याच्यानंतर आमचं जी टाईप होतं गांधीनगरला तेव्हा एवढं मोठं भाडं भरणं मला काही अशक्य होतं म्हणून मी एक भाडेकरी ठेवला मधल्या रूम मध्ये. तर त्या लेडीजची पण परिस्थिती थोडीशी होती तर तिला मी विचारलं की तू पोळ्या बिळ्या जर मला मदत करत असेल तर माझं खूप काम असं होऊन जाईल. मी तुला काय माझ्या याच्यातून जे पण देव थोडं प्रॉफिट होईल त्याच्यातून तुला मी मदत करू शकते. मग तिने मला होकार दिला आणि त्या बाईमुळे मग अजून 2 बायका माझ्या घरी आल्या. आणि जेव्हा मला चांगली इन्कम थोडी भेटायला लागली तर मी त्याच्यावर 2 बायका ठेवल्या भांडे घासायला ठेवलं आणि मग नंतर माझं थोडं काम इझी झालं. त्याच्यानंतर
0: हे डबे किती दिवस चालले तुझे?
1: माझे हे डबे मी कमीत कमी ना सर तुम्हाला सांगू 8-9 वर्ष तर मी हे काम केलेले डब्यांचं. हा म्हणजे 10 वर्ष पकडून घेतलं.
0: साधारण कोणत्या वर्षापर्यंत?
1: तरी पण 2005 पासून मी हे काम चालू केलं.
0: 2015
1: त्याच्यानंतर मी जेव्हा मी डबे द्यायचे ना सर ज्याचे खाली हॉटेल होते तर वरती ते मुलं बॅचलर म्हणून राहायचे तर आम्हाला डेली बघायचे ते. मग एक सद्गुरु हॉटेल म्हणून आहे आमचं इथं दत्त मंदिरला नाशिक पुणे हायवेवर. तर त्यांनी ना डेली मला बघायचे का या मेसचा डबा डबे देता म्हणून त्यांनी मला एक सहज एक दिवस बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं का तुमचा जरा डबा मला दाखवा तुमचा डबा कसा आहे. तर त्यांना माझ्या त्याच्यातल्या पोळ्या खूप आवडल्या. तर ते म्हणे की अरे तुमच्या पोळ्या तर छान आहे तर तुम्ही आम्हाला किती क्वांटिटी पर्यंत देऊ शकता? तेव्हा सर माझ्याकडे काही बॅकअप नव्हतं म्हणजे हो कारण मग एवढं म्हणजे मी त्यांना जर म्हटलं मी जास्तीत जास्त 2016ची गोष्ट आहे. तर त्यांनी मग मला सांगितलं तर मी मग चालू केलं. त्यांना म्हटलं ठीक आहे बघा म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी पर्यंत देऊ शकता मला. तर म्हटलं आता तर सध्या मी तुम्हाला 200 करू शकते. 200 हॅबिट होती सर मला
0: डब्या व्यतिरिक्त 200 करायचं.
1: डब्यासाठी तुम्हाला एक लेडीज भेटून गेली होती ना ती पोळ्या करण्यासाठी. तर म्हटलं चला बरोबर हा पण बिझनेस आपण करून बघू म्हणून मग केलं. तर त्यांना आमच्या पोळ्या खूप आवडल्या. मग त्या सद्गुरू हॉटेलमुळे आज मी जेवढं पण माझे हॉटेल आहेत ना सगळे त्या सद्गुरू हॉटेलमुळे.
0: आज किती पोळ्या बनवतेस तू?
1: आज कमीत कमी माझ्या घरातून आहे ना 3,000 पोळ्या माझ्या रोज.
0: आणि मशिनरी काय?
1: मशिनरी आता मी जसजशी माझ्या याच्यामध्ये वाढलं गेलं काम मग मी पीठ मळायची मशीन घेतली सर. माझ्याकडे चक्की आहे आपलं गहू दळायची. होतं, ते सगळे इन्स्ट्रुमेंट मी लेडीज
0: लाटायचं वगैरे,
1: लाटायचे लेडीजच, कारण
0: मशीनवर नाही करत.
1: मी माझ्या घरामध्ये मी पोळ्यांची मशीन पण ठेवली आहे सर बनवण्याची, पण ते मशीनच्या पोळ्या हॉटेलला चालत नाही. हो, कारण त्याच्या पोळ्या ना थोडा फक्त लगेचच्या लगेच खाल्ला तरच आहे, नाही तर त्या काय उपयोग आहे. म्हणून ती मशीन मी तशी ठेवली. माझ्याकडे प्रॉपर लेडीज लोक, 5 लेडीज लोक काम करतात माझ्या इथे.
0: सध्या तुझा दिवस किती वाजता सुरू होतो?
1: आता सध्या तर तुम्हाला मी काय सांगू, बघा या बसल्या आहे सुनीता हेलवाई, या रात्री 2 मी यांना आपल्या त्यांच्या घरातून घेते आणि त्यांना कारखान्यावर सोडते. या रात्री 2 पासून मी माझा टार्गेट 1500 पोळ्यांचा मी अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही सर. मी 1500 पर्यंत केलेलं आहे पोळ्या आज
0: एकटीने
1: 1500 पर्यंत
0: लाटलेले.
1: हो, लाटलून शेकून बांधून आठ पीठ पीठ मळून.
0: काय बोलते?
1: हो, माझं टार्गेट पण अजूनपर्यंत या बायका 1500
0: जमिनीवर बसून.
1: हो, आमचं येऊन एनी टाइम तुम्ही बघू शकता गांधीनगर मध्ये, अजूनही काम चालतं आमचं. तर तिथे सर

0: या लेडीज आहे ज्या सुनीता, या 2 वाजता येतात आपलं सगळं करून. या कमीत कमी तुम्हाला यकीन नाही येणार, या लेडीज पण 1400 पोळ्या बनवतात, या ज्या तुमच्या समोर बसल्या आहेत.
1: सुनीताजी आपकी बारे में बताइए, आप कहां से है?
2: मैं यूपी से.
1: अच्छा, तो आपके पति क्या करते हैं?
2: वो लाइट का काम करते हैं.
1: जॉब करते हैं क्या?
2: नहीं, मास्टर मॉल है, वहाँ पे काम करते हैं.
1: काम करते हैं. घर में बच्चे वगैरह?
2: 2 लड़का 1 लड़की है.
1: क्या करते हैं
2: वो? पढ़ाई करते हैं, एक कॉलेज.
1: तो आप रहती कहाँ?
2: ये उपनगर में.
1: तो उपनगर से आप?
0: मैं
1: रोज 2 वाजता
0: घ्यायला जाते मेरी डेली.
1: आप सोती कब है?
0: वही यही सब आश्चर्यजनक बात है.
1: नहीं सही में, आप कितने बजे सोती है रात को?
2: सोने का ऐसे कुछ टाइम?
0: दिन भर के 4 घंटा दिन में नींद लेती है वो.
1: अच्छा, 2 बजे ये आती है, उसके बाद आपका दिन कैसा रहता है?
2: बहुत अच्छा रहता था.
1: नहीं नहीं, क्या क्या करती है आप? 2 बजे समझो, 2 बजे घर से निकली.
2: हाँ.
1: उसके बाद पहुंच गए 2:30 बजे. उसके बाद?
2: तो उसके बाद अच्छा, वो तो चपाती बनाती ना.
0: हाँ, तो आटा गुनती है पहले.
2: पहले आटा गुनती हूँ, उसके बाद जो है चपाती.
1: तो आप अकेली 2 बजे पर रहती है वहाँ पर?
2: हाँ,
1: और कोई नहीं?
0: बाकी के लेडीज 6 बजे के बाद आती है.
1: अच्छा.
0: हाँ.
1: आणि तुला किती वाजता पोळ्या पोहोचवायच्या असतात?
0: मला सकाळी माझ्या 8:30 कमीत कमी 8:30.
1: कोणाला द्यावं लागतं सकाळी?
0: सगळे आपले जे जितके पण माझे होटल आहेत ना नाशिक रोडचे, त्यांचे सगळे ट्रॅव्हल्स मध्ये ट्रेन मध्ये यांच्या पोळ्या जातात.
1: ओके ओके.
0: हो, तर मग त्यामुळे आमचं 8:30 कमीत कमी 6:30-7:00 पोळ्या तर आमच्या 8:30 निघतात सर आमच्या घरातून. तर ही सकाळपर्यंत
1: शेकड्यावर विकते काय? 100 पोळ्यांचे एवढे?
0: हो, 100 पोळ्यांचे.
1: साईज किती?
0: माझी पोळ्यांची मोठी आणि छोटी अशा 2 साईजच्या पोळ्या.
1: 2 साईजच्या?
0: तर एक आमची जशी 5 रुपये एक छोटी, 6 रुपये मोठी.
1: ओके.
0: आम्ही होलसेलर आहे सर. आम्हाला
1: मेहनत सगळी तुझी?
0: मेहनत सगळी आमची. तर माझं भविष्यात एक आहे स्वप्न माझं,
1: का
0: मी एक हॉटेल सुरू करेन. माझं एक स्वप्न.
1: किती सुंदर बनवशील.
0: एक स्वप्न आहे माझं ते.
1: मेस टाइपच हॉटेल बनव.
0: हो तेच ना. आणि मी ना सर आता तसं आमच्या याच्यातून असा विचार केलाय मी का माझ्या मिस्टरांचं, तर तुम्ही माझ्या मिस्टरांचं जर बघितलं ना त्यांचं पूर्ण तिथे खूप त्यांची सेवाभाव चालते. तर त्यांचं पण एक आहे स्वप्न की आपल्या इथे जे गोरगरीब असतील ना त्यांना आपण मोफत जेवण द्यायचं म्हणून.
1: व्हेरी गुड.
0: त्यांचं आहे अशी आमचं एक भविष्यात एक असं आहे, फक्त देव आम्हाला त्याच्यावर थोडं सफलता देव. आम्ही जो विचार केला त्याच्यावर.
1: भारती परदेशी,
3: नमस्ते.
1: तुझ्याबद्दल सांग, तू काय, तू कुठे राहतोस?
3: मी यांच्या शेजारी, भाभीच्या शेजारी,
1: गांधीनगर.
3: हो.
1: मग तू यांच्याशी कशी जोडली गेलीस?
3: ते भाभीचं कसं स्ट्रगल बघून बघून आहे ना, ते कसं आमच्या शेजारीच राहायचे.
1: तुझा नवरा काय करतो?
3: माझे मिस्टर आमची लॉन्ड्री.
1: ओके. कुठे?
3: गांधीनगर मध्ये,
1: म्हणजे घराच्या जवळ.
3: घराजवळ.
1: बर. आणि तुला मुलं वगैरे?
3: मुलगा एक आहे.
1: तो काय करतो?
3: शुभम परदेशी. तो लॉन्ड्री चालवतो आता.
1: अच्छा, म्हणजे लॉन्ड्रीचा बिझनेस आहे. आणि तू घरून, तू काय जॉब करते?
3: मी भाभीला थोडं हेल्प करते.
1: तू किती वाजता जॉईन होते यांना?
3: मी भाभीला कसं दुपारी
0: जेव्हा पण त्यांना
3: जेव्हा भाभीने बोलवलं तेव्हा.
1: ओके. आणि पोळ्याच? पोळ्याच.
0: पॅकिंग
1: फक्त पोळ्या करतेस?
0: हो, आता फक्त माझ्या पोळ्याच.
1: आणि ते पॅकिंग वगैरे कशात करून देते?
0: पॅकिंग आमचा एक रॅपर आमच्याकडे आहे.
1: ओके.
0: त्याच्यामध्ये कमीत कमी 8-9 तास पोळ्या गरम राहतात अशी आमची पॅकिंग आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही तसे पॅक करून आम्ही मग हॉटेलला सप्लाय करतो.
1: भारती, तुझी मदत कशी असते?
3: भाभीचं कसं आहे, भाभीला आम्ही पहिल्यापासून ओळखतो. भाभीचं स्ट्रगल बघून बघून एकदा भाभी मेसचं काम करत होती, करता करता ना तिचं आहे ना एकदम कुकर आहे ना कुकरचं हे झालं होतं, तर तिचे पाय वगैरे सगळे
1: जळाले
3: होते. तर आम्ही शेजारी.
1: गोष्ट
0: ही मला वाटतं 2017 कुकर, म्हणजे त्याचं कुकर सोडून गेला, बस झाला होता.
3: तर मग भाभी म्हणे थोडीशी मला हेल्प करा, तेव्हापासून आम्ही भाभीशी जॉईन झालो.
1: तुझा काय अनुभव हा काम करण्याचा अनुभव काय? तर तू बाकी कुठेच काम केलेलं
3: नाही? कधीच नाही.
1: गृहिणीस आहे तू?
3: हो,
1: गृहिणी. आणि नॉनव्हेज खूप छान बनवतेस?
3: हो. ते भाभीला कसं हेल्प?
1: कधी प्रोग्राम बनवायचा?
0: लगेच. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा.
1: तुला स्वयंपाक बनवायला आवडतो?
3: हो.
1: आणि मग तुझी काय काय काय मदत करते तू? आता तू फूडची ऑर्डर घेतच नाही पोळ्यांव्यतिरिक्त?
0: नाही, आता नाही घेत सर. आता मुलं नाही म्हणता कारण त्याच्यात खूप मेहनत आहे. पण आहे म्हणजे पण कसा मेहनत, जर आपल्याला जर बॅकिंग जर चांगली भेटली जशी वर्कर्स बिर्करची, तर तो मेसचं काम तर बेस्ट आहे सगळ्यात. आता तर पैसे पण चांगले आहेत त्याचे. ज्या वेळेस मी करायचे त्यावेळेस तो खूपच पैसे कमी होते त्याचे. 12 रुपये डब्बा दिलेला आहे सर मी.
1: आणि शेवटचा डबा किती?
0: शेवटचा डबा माझा मी जेव्हा बंद केलाय सर, ते शेवटचा डबा माझा 35 रुपये होता.
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? 2011-12 ची असेल.
1: आणि आता काय डब्याचा रेट?
0: आता 80-100 रुपये रेट आहे. एक टाइम असा हो त्याच्यामध्ये पण ज्या हिशोबाने आम्ही जेव्हा द्यायचो त्यांना तर क्वालिटी म्हणजे एवढा विचार तीनच पोळ्या देतील जसे कारण महागाई तशी झाली ना करणार पण काय त्या हिशोबाची महागाई
1: आता प्रामाणिकपणे सांग तू ह्या 5 रुपयाने पोळी देतेस तुला आता हा लोकांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा त्या दृष्टीने सांग तू 5 रुपयाला पोळी करते तुला ती पोळी पूर्ण पोळी केवढ्याला पडते सगळा खर्च वजा जाता
0: पूर्ण खर्च जसा जाऊन मला त्या पोळी मागे जसा 2.5 रुपये खर्च आहे त्याचा एका पोळी मागे अर्ध्याला अर्ध मिळत आता मिळायला लागले अर्ध्याला
1: आणि ते लोक
0: त्यांना तर खूप प्रॉफिट आहे आणि असं नाही अजून पण नाशिक शहरामध्ये भरपूर लोकांनी पण चालू केलेले तसा बिझनेस
1: तुझं प्रामाणिक मत आहे की हातानेच बनवलेल्या
0: नाही मशीनच्या पोळ्या तर मी तुम्हाला सांगते मशीनच्या पोळ्या तर अजिबात चालणार नाही
1: आणि तू
0: मी करून बघितलाय प्रयत्न
1: तू पीठ वगैरे रेडीमेड घेते का दळून
0: नाही मी दळून माझ्याकडे प्रॉपर चक्की आहे आम्ही प्युअर पीठ वापरतो त्याच्यासाठी हो आम्ही गव्हाच्या पोळ्या देतो त्यांना
1: आणि त्याच्यात काहीच नाही फक्त पाणी आणि मीठ
0: फक्त पाणी आणि मीठ बस
1: आणि परोठे वगैरे देत नाही तू
0: नाही परोठे पाहिजे द्यायची आलू का पराठा गोबी का पराठा
1: साध्या परोठा जो असतो साधी पोळीचा परोठा
0: तेवढा सर मला आता नाही वेळ मिळत तेवढं करण्यासाठी
1: तुला बिझनेस पुढे वाढवायचा आहे का
0: नाही वाढवायचा आहे ना मी बिझनेस तर मी हा जोपर्यंत आहे माझ्या शक्ती तोपर्यंत मी हा बिझनेस करेन जोपर्यंत या लेडीज लोकांचा मला सपोर्ट आहे
1: नाही सुनीता तो ग्रेट ही है यार
0: सुनीता तो हमारे इधर का ये
2: मिलती मुझे इनकी बहुत हेल्प मिलती है
1: अरे मगर उनको आपकी कितनी हेल्प मिलती है
0: नहीं आज ये आज मैं आपको बताऊँ आज ये लेडीज लोग है ना तो आज मैं सही में इस पोजीशन में ये लेडीज लोगों को सबसे पहले मैं मान सम्मान दूंगी क्योंकि आज इन लेडीज लोगों के वजह से आज जो मैं पोजीशन पे हूँ आज इन लोगों का मुझे बहुत हाथ भारे मैं भविष्य में जो भी मैं आपको बल्कि इनको कभी भी एनी टाइम में इनके लिए खड़ी रहूंगी मुझे इन लोगों आज ये जो भी दिन देख रही हूँ इन लेडीज लोगों के वजह से देख रही अगर इन्होंने उस वक्त मुझे साथ नहीं दिया होता तो मैं क्या करती क्योंकि इन लोगों का सपोर्ट मुझे बहुत जरूरी था
1: सुनीता जाते जाते जिन लेडीज को जिन औरतों को काम करने की इच्छा है वो उनको डर लगता है कि मैं कर पाऊंगी क्या नहीं तो उसने क्या करना चाहिए क्या कहेगी तू
2: मैं तो कुछ नहीं कहना चाहूंगी मैं तो इतना ही बोलूंगी कि अपने आत्मविश्वास ज्यादा रहता ना जैसा विश्वास से करने कैसे कि हाँ ये मैं कर सकती हूँ और मैंने यही इनकी मेरे को बहुत सपोर्ट मिली फ्रेंड से भी बहुत बेहतर है बता के इतना सब कुछ करने
0: का आत्मविश्वास है
2: आत्मविश्वास
1: और आप में क्या परिवर्तन हुआ अंदर से कॉन्फिडेंस बढ़ गया क्या
0: बहुत योगा करती है योगा से इसको ज्यादा मिला हुआ है योगा से फ्रेश रहती है एक जमाने में योगा टीचर भी रहे ओके गए वो
2: हम लोग जो है ना ऐसे शिविर लगाते हैं जगह जगह पे हॉल में योगा
1: तो आप टाइम कैसे निकालती है
0: नहीं अभी तो फिलहाल बंद किया है ना
2: बंद किया
0: अभी बंद है पहले करती थी जब शुरुआत पे
1: मुझे असं म्हणायला हरकत नाही का ज्याचा स्वभावच तसा पाहिजे की काही ना काही आता ही योगा शिकवत होती त्याच्यानंतर पोळ्या म्हणजे हिला काहीतरी बनायचंच होतं सुनीता ग्रेट होतो
0: त्याच्याबद्दल अजून मी सुनीता बद्दल जर तुम्हाला मी सांगितलं ना सर तर तुम्ही दिवसभरात जर ही 1300 पोळ्या पण करते ना तर जर तुम्ही तिला बघितलं ना तरी पण तुम्हाला वाटणार नाही काही नाही 1300 कारण एवढं पूर्ण फ्रेश राहते ती एकदा
1: बैठके करते पीठ वगैरे दुखते हात दुखता नाही कमाल आहे यार भारती तू काय सांगशील ज्यांना काही बायकांना काही करायची इच्छा आहे त्यांना तू काय सांगशील
3: मी तर एवढं सांगते कसं आहे ना बायकांनी असं विचार नाही करायला पाहिजे काय मी हे करू नको हे करू नको
1: लाज वाटली
3: हा उत्साह करायला पाहिजे असं ते उत्साहामुळे पुढे पुढे माणूस बायका जाऊ
0: शकतो आणि शेवटचं मी तुम्हाला खरंच सर एक सगळ्या लेडीज लोकांना सगळ्या महिलांना मी एकच सांगू इच्छिते का कधी पण कुठल्या पण कामाची कधी लाज करू नये काम हे आपण जर ठरवलं ना तर एक लेडीज काय नाही करू शकत सगळं काही करू शकते महिलांना देवीची शक्ती आहे आणि त्या देवीच्या शक्तीमुळे ती कुठं काही पण जिंकू शकते या जगामध्ये
1: तुम्हाला देवीचं गाणं येतं एखादं एखादं कडवं काहीतरी
3: बीच भवर में खेल रही रे एक छोटी सी कन्या बीच भवर में खेल रही रे एक छोटी सी कन्या भक्तों ने पूछा मैया ना

0: के छोटी सी कन्या।
1: आप तीनों को मेरा सैल्यूट है, ग्रेट है आप लोग, और आप तीनों का सपना पूरा हो यही देवी माँ की तरफ प्रार्थना।
2: आपका बहुत बहुत धन्यवाद सर, आपने हमको यहाँ तक बुलाया, आपका बहुत बहुत शुक्रिया। हम आपका बहुत बहुत शुक्रिया मानते हैं।
1: कुछ नहीं भारती जी, आपके इधर खाना खाने आ रहा हूँ।
3: हाँ, हाँ।
1: रोटियाँ इनके इधर से लेके
3: चलेगा, ठीक है। अभी तो कोई टेंशन नहीं,
2: मोस्ट वेलकम सर आप।
1: मंडळी फक्त ना माझ्याकडे हे नाही ते नाही ते नाही रडत बसण्यापेक्षा मार्ग शोधा। एक डब्यापासून सुरुवात केली, ते कोणीतरी मार्ग दाखवत, म्हणजे कोणीतरी येऊन त्यांना म्हटलं की माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे जेवण बनवायला कोणी नाही, मी हॉटेलमध्ये खातो, तुम्ही मला डबा बनवून द्याल का। तिथून या बाईने सुरुवात झाली, एका डब्यापासून स्वतः 75 डबे बनवायची, आणि आता किती पोळ्या रोज बनवते?
2: 3000 पोळ्या जातात सर।
1: आणि आताही 3000 पोळ्या रोज बनवून घेते, म्हणजे एका प्रकारे एक छोटा कारखाना सुरू केलाय। कोणत्याही प्रवासाची सुरुवात छोट्या पावलाने होते मंडळी, लक्षात ठेवा। काही गरज वाटली तर फोन करा 83 800 16 512 वर। राव राव मंडळी, भेटूया।
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83 800 16 512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर।
6: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
5: चला म्हणजे माझी सुटका झाली।
7: हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं। दुश्मन या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना, आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा. रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हेमलता यांच्या आवाजामध्ये हे गीत आहे अबोध या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार प्रेम धवन यांचं संगीत असलेलं मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात विठ्ठलभाई पटेल यांचं नितीन मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे दर्यादिल या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
1: दो बदन या चित्रपटामधलं शकील बदायुनी यांचं गीत आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार रवी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार। मंडळी, दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर हा सप्ताह जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानिमित्ताने आपण रेडिओ विश्वासवर भारतातील वेगवेगळ्या जंगलांची, अभयारण्यांची, वनांची माहिती घेत आहोत। आज दिनांक 4 ऑक्टोबर। आज आपण दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध असलं तरी आपण मेळघाटाविषयी माहिती घेत आहोत। खरं तर गव्यांसाठी दाजीपूर अभयारण्य राखीव असलं तरी गवे मात्र मेळघाटातच जास्त आढळतात। मेळघाटची वन्य संपत्ती चांगली आहे। इथे अगदी उडत्या खारींची देखील भेट होते। जरा थांबलात तर गव्यांची लढाई देखील दिसते। मग जायचं का आपण मेळघाटाला? मेळघाट अरण्यात अंधारातील प्रवास हा वेगळीच अनुभूती देऊन जातो। नजर शोधत असते वाघाला, पण समोर येतो तो रानगव्यांचा कळप। वाहनाच्या प्रकाश झोतात त्यांचे डोळे चमकतात, पाचूगत भासतात। गवा हा प्राणी कळपात वावरतो। मेळघाटात 10 ते 15 रानगव्यांचा कळप दिसतो। नर आणि माद्या एकत्रच असतात। बलवान नर तर कळपाचे नेतृत्व करतो। साऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असते। तो धोक्याची सूचना देतो। कळपातील सर्वांना पुरेसा आहार मिळू शकेल अशा योग्य गवताळ प्रदेशाची तोच निवड करतो। कळपातील कोणाची चुकामूक झाल्यास विशिष्ट आवाज काढून पुन्हा त्यांना कळपात परत आणतो। शत्रूशी सामना करताना शेपूट उंचावून पुढच्या खुराने जमीन उकरतो, जोरात ओरडतो। रानगवा काळा कुळकुळीत दिसतो। चारही पाय गुडघ्याच्या खाली पांढरे असतात। शेपूट गुडघ्यापर्यंत असून तिला केसाळ गोंडा असतो। डोके भव्य आणि मजबूत असते। डोक्यावर 2 अर्ध गोलाकार शिंगे असतात। गव्याची लांबी 10 ते 12 फूट असते। वजन 1000 किलो पर्यंत असते। नर मादी दिसण्यात सारखेच दिसतात। मादी नराहून थोडी लहान असते। गवा शाकाहारी असून गवत मुख्य अन्न आहे। तसेच झाडांची पाने फळेही खातो। गवे सकाळी व रात्री चरतात, दुपारी विश्रांती घेतात। उन्हाळ्यात त्यांचा प्रणय काळ असतो। हिवाळ्यात मादी सोनेरी पिलाला जन्माला घालते। वाढ होताना रंग बदलून काळा होतो। प्रारंभी आईच्या दुधावर जगते, आई बरोबर चालते, नंतर चरायला सुरुवात करते। कळपातील गवे पिलांचे संरक्षण करतात। गव्यांना लांबचे दिसत नाही, ऐकूही येत नाही, पण त्यांच्या नाकाला लांबचा वास लगेच येतो। वाघाचा वास लागल्यास पिलांबरोबर तेही सुरक्षित जागी जातात। पिलांभोवती कडे करतात, लढाईची तयारी ठेवतात। वाघ गव्याला घाबरतो। कळपातील गव्यावर तो हल्ला करीत नाही, पण कळपातून फुटलेल्या गव्यावर हल्ला चढवतो। गवा ताकदवान असला तरी भित्राही असतो। माणसाला बघून गवा पळून जातो। कळपातून फुटलेला एकटा गवा किंवा जखमी गवा माणसाचा तसेच वाहनाचाही पाठलाग करतो। माणसाने झाडाचा आधार घेतला तर झाडाला धडक मारतो। चवताळलेला गवा समोर दिसेल त्याचा खात्मा करतो। खुराने जमीन उकरतो, झाडे उखडून टाकतो. डोंगरातील गवताळ जंगल गव्यांना खूपच आवडते. भारतातील सर्व अभयारण्यात गवे आहेत, पण महाराष्ट्रातील दाजीपूर हे खास गव्यांसाठी स्थापित अभयारण्य आहे. सर्वाधिक गवे मात्र मेळघाटातच आहे. गव्याला इंग्रजीत बायसन म्हणतात. विदर्भातील सातपुड्याने आपले वन आणि वन्य वैभव जपून ठेवल्याचे दिसते. भारतीय वन्यजीवांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन केला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अरण्य हे त्यापैकीच एक. डोंगर टेकड्यामधील घाटांचा संगम या अरण्यात झालेला आहे, म्हणून मेळघाट हे नाव पडले आहे. वन्य वृक्ष, वन्य प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर, इतर अनेक लहान मोठ्या जीवांनी मेळघाटाला समृद्ध केलेले आहे. उन्हाळ्यात पाणवठ्यावर वन्यजीव दिसतात. आंबा, पळस, साग, मोह, तेंदू, हळदूचे वृक्ष, बांबूवन आणि त्यांना विळखा घालणाऱ्या वेली लक्ष वेधून घेतात. अंजनाच्या झाडावर व खोडाच्या तळातील बिळांमध्ये मधमाशांची पोळी पाहायला मिळतात. घाटात उन्हाळ्यात मधुगंध दरवळत राहतो. पाणवठ्यावर मोर व रानकोंबडे दिसतात. गवताळ प्रदेशात सांबरांचे कळप चरताना दिसतात. क्वचित झिपरे अस्वलही समोर येते. मेळघाटात झिपरे अस्वलांची संख्या बऱ्यापैकी दिसते. मेळघाटचे जंगल शुष्क पानगळीचे आहे. साग हा प्रमुख वृक्ष आहे. बांबूंचे वने तर मेळघाटचे वैभव आहे. जंगलांसाठी आदिवासी आणि आदिवासींसाठी जंगल या भूमिकेतून संबंधित अधिकारी वर्गाने इथे अनेक योजना राबवल्या आहेत. मेळघाटात अनेक औषधी वनस्पती आहेत. पावसाळ्यात छोटे मोठे पाण्याचे डोह जागोजागी तयार होतात. त्यात अनेक जातींचे मासे पाहायला मिळतात. अनेक जलचर, सरपटणारे प्राणी, अनेक जातीची फुलपाखरे, विविध प्रकारच्या मुंग्या, उदईची वारुळे, रंगीबेरंगी कीटक, पतंग अशी जैविक विविधता मेळघाटात दिसून येते. मग काय मंडळी, मेळघाटला भेट देणार ना? ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. मिल गई मंजिल मुझे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं प्रकाश मेहरा यांचं गीत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी तन्वी अमित, नाशिकहून, आणि आपला आजचा कार्यक्रम आहे सुखन. सुखन या उर्दू शब्दाचा अर्थ शायरी, काव्य. आजची शायरी आहे इंतजार या विषयावरची. मंडळी, वेळ ही एक अतिशय सापेक्ष गोष्ट आहे. प्रियजनांच्या सहवासात, सकारात्मक वातावरणात किंवा आवडीचं काम करत असताना घड्याळाच्या काट्यांना प्रचंड वेग मिळतो आणि हेच घड्याळाचे काटे एखाद्या प्रिय ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास करताना किंवा आपलं कोणी जवळचं दुर्दैवाने रुग्णालयात असताना एखादी अप्रिय अशी वेळ टळून जावी वाटताना मात्र पुढे सरकता सरकत नाहीत. 24 तासांचाच कालावधी पण कधी क्षणभर वाटतो तर कधी अनंत काळापेक्षा मोठा भासतो. आणि ह्या सगळ्या वेळांच्या गणितात वाट पाहण्याची वेळ हा तर एक स्वतंत्र मुद्दा ठरतो. वाट पाहताना काळाच्या अव्याहत चक्राची संथ गतीने होणारी वाटचाल प्राण कंठाशी घेऊन येते आणि कवितेच्या, गीतांच्या, शायरीच्या प्रांतात इंतजार हा मोठा महत्वाचा भाग ठरतो. वाट पाहण्याच्या ह्या प्रांतातली मुसाफिरी आपण करणार आहोत प्रत्यक्ष गालिबच्या शेरपासून. गालिब म्हणतो, ये न थी हमारी किस्मत की विसाल यार होता, ये न थी हमारी किस्मत की विसाल यार होता, अगर और जीते रहते

सहज जाणवतं. त्या म्हणतात, इस उम्मीद पे रोज चिराग जलाते हैं, इस उम्मीद पे रोज चिराग जलाते हैं, आने वाले बरसों बाद भी आते हैं. घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे हा विचार प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुखावणारा. परंतु वेळेवर परतण्याची अपेक्षा दरवेळेस पूर्ण करता येईलच असे नाही. आणि मग प्रवासी सांगतो, मैं लौटने के इरादे से जा रहा हूं मगर, मैं लौटने के इरादे से जा रहा हूं मगर, सफर सफर है, मेरा इंतजार मत करना. प्रवासात अडचणींचा सामनाही करायला लागू शकतो. ठरल्या वेळेला परत यायला मला जमेलच असं नाही हे सांगणारा साहिल नैनितालींचा हा अतिशय प्रगल्भ शेर. मोजक्या दोन ओळींमध्ये जीवनाविषयीचं गहिरं तत्वज्ञान व्यक्त करणारे अनेक अर्थ सांगणं ही शायरीची खासियत. दूर जाणारा दरवेळी भेटीचं वचन देत जातो आणि वाट पाहणारा पुन्हा वाट पाहत जातो. ही भावना तिची परिसीमा गाठते तेव्हा मात्र शायर म्हणतो, अब इन हुदूद में लाया है इंतजार मुझे, अब इन हुदूद में लाया है इंतजार मुझे, वो आ भी जाए तो आए ना ऐतबार मुझे. इंतजार मला आता अशा हुदूद पर्यंत म्हणजे हद्दीपर्यंत घेऊन आलेला आहे की तू आलास तरी माझा चटकन विश्वास बसणार नाही. कुमार बाराबंकवी यांचा हा शेर. तर याच वाट पाहण्याकडे दाग दहलवीन सारखा शायर मात्र मिश्किलपणे पाहतो आणि म्हणतो, आपका ऐतबार कौन करे, आपका ऐतबार कौन करे, रोज का इंतजार कौन करे. इंतजार आणि ऐतबार ह्या दोन शब्दांची जागा बदलल्यामुळे अर्थाचा पट किती विलक्षण बदलून जातो हे सहजपणे दाखवून देणारे हे दोन शेर. इंतजार विषयीची गाणी आपण किती ऐकलेली आहेत याची यादी करायला घेतली तर प्रचंड मोठी होते. खामोशी सारख्या चित्रपटातलं तुम पुकारलो तुम्हारा इंतजार है, किंवा हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे की कयामत हो और तू आए, सारखी अनेक गाणी एकामागे एक आठवत जातात. मात्र शेर म्हणतो, तेरे आने की क्या उम्मीद मगर, तेरे आने की क्या उम्मीद मगर, कैसे कह दू के इंतजार नहीं. विराख गोरखपुरींनी त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीत लिहिलेला हा शेर. तू येणार नाहीस मला कल्पना आहे, पण तरीही तुझी वाट पाहत असणं ही मात्र माझी निवड आहे. शेर म्हणतो, कैसे कह दू इंतजार नहीं, या उच्चारापाशी मात्र वेदना मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. अर्थात हा इंतजार केवळ प्रियजनांचाच नसतो तर यशाचा, ध्येय गाठण्याचा, वेदनेतून सावरण्याचा आणि न जाणो आणि कसला कसला असतो. संपूर्ण जीवन म्हणजेच एक वाट पाहणं आहे असंही लेखक कधीतरी लिहून जातात. आणि तेव्हाच अदा जाफरींसारखी अनुभवी शायरा लिहिते, बडे ताबा बडे रोशन सितारे टूट जाते हैं, बडे ताबा बडे रोशन सितारे टूट जाते हैं, शहर की राह तकना ता शहर आसा नहीं होता, सोनेरी प्रकाशाची पहाट होईल या आशेवर वाट पाहताना भल्या भल्यांचा धीर खचू शकतो. ही वाट पाहणं काही सोपं नसतं. जगण्याची धडपड करताना मात्र कधीतरी स्वची साथ सुटते आणि आपणच आपल्याला अपरिचित वाटू शकतो. तेव्हा इंतजार या विषयावर खूप मोलाचा असलेला मीर तकी मीरचा शेर आठवतो. तो म्हणतो, बेखुदी ले गई कहा हमको, बेखुदी ले गई कहा हमको, देर से इंतजार है अपना, देर से इंतजार है अपना, आपलाच शोध आपल्याला घ्यावा वाटतो.

आणि घ्यावा लागतो देखील. एक महत्वाचा इंतजार मग भेटीला येतो तो असाही. श्रोते हो, हा होता आजच्या सुखनचा इंतजार या विषयावरचा भाग. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी तन्वी अमित, नाशिकहून. धन्यवाद.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं देवी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: मोहम्मद अजीज यांच्या आवाजात इन्साफ कौन करेगा या चित्रपटामधलं टायटल गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द आहेत हसन कमाल यांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं.

0: कुछ ना कुछ है।
1: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2088 या क्रमांकावर.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: चे
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू.
8: विश्वास नाशिककरांचा.
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
10: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं नाट्यपद बापूराव पेंढारकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात वधू परीक्षा या नाटकातलं.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं, ऐकूया सौभद्र या नाटकातलं हे गीत शरद जांभेकर यांच्या आवाजात.

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात विद्याधर गोखले यांचं पद जय जय गौरी शंकर या नाटकातलं. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत जयश्री शेजवळकर यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला हा दादरा बोल आहे जमुना किनारे मोरा गाव सावरे. ऐकूया हा दादरा डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी. आणि हे गीत ऐकूयात दिलवाले या चित्रपटामधलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: लड़का लड़की लड़की लड़की
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
4: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
4: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
4: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
4: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबर वर.
3: हो, लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
10: अटी व शर्ती

0: हॅलो, रेडो नाशिक केंद्र आहे ना?
1: हो, नमस्कार मॅम.
0: नमस्कार मॅम, आम्हाला हे चॅनल खूप आवडतो, गाणे वगैरे छान सांगतो आपण, त्यामुळे आम्हाला नीलकमल या चित्रपट मधलं गाणं ऐकायचं होतं. ऐकू शकाल? पवित्रा मॅडम, नीलकमल मधलं बाबू की दुआले तिजा, हे आई बापा बाप लेखीच नातं असल्यामुळे हे गाणं आम्हाला अतिशय आवडतं. मोहम्मद रफीने गालेलं आहे, ऐकू शकाल का?
1: हो मॅम.
0: हा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला बोलून आनंद वाटला आपल्याला.
1: थँक्यू मॅम.
0: हा, ऐकू, आम्हाला हे नक्की

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार सर।
1: गुड मॉर्निंग, संतोष बोलते सुरकोतून नाशिक।
0: बरं,
1: फरमाईश द्यायची
0: सांगा सर।
1: अष्टविनायक चित्रपट आहे, अष्टविनायकाचा महिमा।
0: बरं,
1: थँक्यू
0: थँक्यू सर।

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हॅलो.
4: हॅलो,
3: नमस्कार सर.
4: नमस्कार मॅडम, रेडिओ विश्वास कार्यक्रम?
3: हो सर.
4: मॅडम, मुक्कामपूरच्या कासारे तालुका सातवी जिल्हा धुळे किशोर जाधव बोलतोय मॅडम.
3: हो सर.
4: तर मला रेडिओ विश्वास सर्वच कार्यक्रम मी ऐकत असतो.
3: बर,
4: तर मला हे गाणं ऐकायचं होतं मॅडम.
3: सांगा सर.
4: चित्रपटाचं नाव आहे राजा, गीताचे बोले फुल मागू ना बहार मागू.
3: ठीक आहे सर.
4: तुम्हाला येणाऱ्या दसरा आणि गट स्थापनेचे खूप खूप शुभेच्छा मॅडम.
3: तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
4: तर माझ्या मित्रांचे नाव सांगतो मॅडम.
3: हो सर.
4: केतन जाधव, गौसाहेब पवार, सीएम जोशी, नितीन जोशी, किशोर चौधरी, शरद पाटील, डॉक्टर राहुल देवले, पिंटू जैन, केतन जैन, भैया नांदे, गोविंद पाटील, गुरु जोरी, दीपक जोरी. ऐकू मॅडम माझ्या मित्र माझ्या आवडीचे.
3: हो सर.
4: हो चालेल मॅडम. हो.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हो सर, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, मी धुळ्यावरून बोलतोय, भगतसिंग कॉलनी विद्यानगरी देवपूर धुळ्यातून. सतीश गोरख कुलपगार भोई. तर आता आपलं पितृपक्ष चालू आहे मॅडम. आता आपले पूर्वज आपल्या घरी आता जेवायला येणार 15 दिवसामध्ये. सगळ्या ठिकाणी आपलं गोड वातावरण आहे, सगळं नैवेद्याचा खमंग वास आहे, त्यांची आठवण आहे. तर त्या निमित्ताने झाला पंढरीनाथ या चित्रपटातील बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेले गीत आहे. खूप हृदयस्पर्शी असं गीत आहे मॅडम. ते देव देवार्यात नाही देव नाही देवालय हे गीत ऐकायचं आहे मॅडम. आणि घरातील मंडळी आहे, मीराबाई फुलपगारे, छाया पवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, नागबाई आहे माझे, उर्वशी श्रुती ओळी फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप भावने, अर्णव भावने, पूर्वा भावने, आणि आमचे मेडिकल ऑफिसर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र मारडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथून शिला पाधारे मॅडम आणि सुनंदा गणेश भावने मॅडम. सर्व भुई आणि भावने परिवारसाठी गीत ऐकवा मॅडम. आणि आपले जे कार्यक्रम असतात मॅडम रेडिओ विश्वासचे, सकाळचं जे प्रक्षेपण असतं आपलं आणि जी 7:02 ते 3 मिनिटांनी जी गणपतीची आरती असते ती मी 8 पर्यंत नित्य नियमाने ऐकत असतो. त्यामुळे माझी जी सुरुवात असते सकाळची ती खूप छान सुरुवात होते. आणि परत दिनविशेष मध्ये तुम्ही एक ठळक घडामोडी सांगतात, त्याच्यातून आपले जे काही कोणाचे स्मरण असतं ते कोणाचा वाढदिवस असतो अशी सगळी माहिती आपल्या रेडिओ विश्वासवरून सकाळी सकाळी शांत निवांत अशा वातावरणात ऐकायला भेटते. तर रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वास ठेवण्यासारखा रेडिओ विश्वास आहे मॅडम.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. ओके
1: धन्यवाद.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार मैडम। मला गाणं ऐकायचं होतं, आप आई बाहर आहे मध्ये मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल जाए होतो। मी मूर्तिपूर बोलतो, जिल्हा अकोला, विजय खरे।
0: बरं।

0: नमस्कार
1: नमस्कार सर।
0: म्हटलं ते नाशिकहून बोलत आहेत, अक्षय सोनवणे, सुप्रिया सोनवणे, इरा सोनवणे आणि रश्मी बैरुणे, श्रावणी बैरुणे आणि शौर्य बैरुणे। तर आम्हाला ते सोनू निगम यांचं बाबासाहेबांचं गाणं आहे, सारखी टोक सांगू जगाला असा विद्वान होणार नाही, हे गाणं ऐकायचं, ऐकवा तेवढं गाणं। ओके
1: हो नक्की सर।
0: हो हो।

0: हेलो
1: हेलो
0: नमस्कार सर।
1: नमस्कार, रेडिओ स्वागत।
0: हो सर,
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा येथून करम जाधव बोलतोय।
0: बरं,
1: काय म्हणते वातावरण नाशिकला? पावसाचं
0: नाही, सध्या तर कडक ऊन आहे नाशिकला।
1: आमच्याकडे करायला पण तसंच झालंय, ऊनच पडले, पावसाचं नाही। पावसाची अपेक्षा नाही, पाऊस पडला पाहिजे ना आता पिकांना, पिण्याच्या पाण्याला, जनावरांना सुद्धा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। एक गाणं ऐकायचं होतं
0: सर, सांगा।
1: चित्रपट नाव आहे एक फुल चार हाफ।
0: हो सर, सांगा।
1: गीताचे बोल आहे कन्हैया ओ कन्हैया।
0: बरं,
1: आमचे काही मित्र आहे या गाण्यासाठी?
0: हो सर,
1: आर एन पाटील जी, के एस आय राव शेळके जी, विठ्ठल पवार जी, किरण शिंदे जी, गौतम कोकाटे जी, वसा शेडगे जी, प्रकाश मंडारे जी, विजय पाटील चारुकर जी, रमेश जाधव जी, उदय काळे जी, या सर्वांच्या पसंतीचे आवाज एवढे गाणं।
0: बरं
1: ठीक आहे, धन्यवाद।
0: धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो, मी विश कोल्डे. हॅलो.
0: हॅलो.
1: हा म्हटलं, विश कोल्डे बोलतो राहत होतो सून.
0: नमस्कार सर.
1: तेच घेते हरजाई पिक्चर मधलं लाव. हरजाई पिक्चर मधलं
0: गाणं सांगा सर.
1: टायटल सॉन्ग.
0: ठीक.

0: नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
1: हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर.
2: म्हणजे मी राजू डिंगर रेझोना शेडतून बोलतो.
1: बरं.
2: हा तर फरमाईश द्यायची.
1: हो सर बोला.
2: हा टीचर का नाही परिचय.
1: बरं.
2: म्हटलं ते मुसाफिर हुयारो.
1: चालेल.
2: थँक्यू.
1: धन्यवाद.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shali.

0: आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बैंक,
1: संचयात समृद्धि।
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: हेलो, नमस्कार सर, रेडियो विश्वास।
6: हेलो, आपकी फरमाइश।
5: हाँ जी जी सर, बोलिए।
6: हाँ मैं बोलते प्रमोद वैद्यख्यात बोलते सिडकोत। हाँ मला फरमाइश द्यायचं होतं।
5: हो बोला ना सर।
6: हाँ बंबई का बाबू फिल्म तो द्यायचं होतं एनआयटीसी, त्याचं तरफी आणि आशा भोसलेंचं ड्युएट आहे दीवाना मस्त चांगला हुआ दिल ते जाने का, आणि संगीत एनजी बर्मन।
5: अच्छा।
6: हा ते आम्हाला ऐकत होतं, सर्वांना आमच्या कुटुंबाला माझ्या मिसेसला सर्वांनाच आवडतं ते गाणं।
5: ओके ओके सर।
6: अच्छा धन्यवाद, तुम्ही आमच्या परवाच पूर्ण करता। रविवारी आम्ही वाट पाहत असतो कधी आमच्या गाड्या लागतात।
5: आभारी
6: आभारी विश्वास रेडिओ सर आपला आहे। थँक्यू।
5: धन्यवाद धन्यवाद सर।
6: धन्यवाद।

0: हेलो
1: नमस्कार
0: रेडी विश्वास ना
1: हो सर।
0: हाँ मैडम, हाँ मैडम हमें जाना है सर। आणि माझे मित्र चंद्रकांत खंडारे आणि वासुदेव खंडारे आणि दत्ता जाधव आणि इतर मुलांना ऐकायचे।
1: चालेल सर।

0: हॅलो
1: नमस्कार.
0: हा मी किशोर गोरे बोलते. मला एक गाणं ऐकायचंय, प्रेमाला उपमाय नाही हे देवा धरती देणे, हे रविवारी मधलं गाणं ऐकायचंय मला. सुरेश वाडकर आणि आशा भोसले नाव अशी आहेत. सुरज कोळे, काशीनाथ भोळे आणि चंदू खंडागळे, विश्वनाथ स्वामी, एवढे जणांना आम्हाला ते गाणं ऐकायचंय. हा हा.

0: हेलो,
1: नमस्कार,
0: नमस्कार सर। बस
1: दत्तात्रेय खड़कर बोलते हैं, श्रीराम नगर वाला। हेलो गीत के क्या बताओ, आपकी फोन में चालू है ना?
0: हो सर,
1: गीत सांगू का?
0: हो सांगा सर।
1: चित्रपटाचं नाव आहे चष्मे बहादूर आणि गीताचे बोल इतका हास्य आहे बद्रा।
0: ओके,
1: चष्मे बहादूर चित्रपटाचं नाव आहे बघ।
0: चालेल,
1: हो धन्यवाद मॅडम,
0: धन्यवाद।

0: हेलो
1: हेलो
0: नमस्कार सर।
1: नमस्ते नमस्ते। आज एक गीत देतो।
0: हो सांगा सर।
1: हा दो रास्ते या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले फिजा की फूल ते कभी आती नहीं बहार हे गाणं ऐकायचं आहे।
0: ठीक आहे सर।
1: हा किशोर कुमार यांनी गायलेले। ओके
0: ठीक आहे सर।
1: ओके ओके
0: धन्यवाद।

0: हॅलो
1: सर,
0: रेडिओ विश्वास ना?
1: हो सर.
0: मला जे गाणं ऐकायचं आहे, गुंजोटी चायने मधलं गाणं ऐकायचं आहे.
1: बरं,
0: तेरे सुरव मेरे गीत हे गाणं ऐकायचं आहे.
1: नाव सांगा सर तुमचं.
0: अशोक कातवटे, जुना नाशिक कथडा, कोळीवाडा मानव रोड मधून बोलतो मी.
1: चालेल, धन्यवाद सर.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार मॅम.
1: हा, मी पूजा केळकर बोलतीये ओढ्याहून.
0: बरं,
1: मला गाणं द्यायचं होतं ताई.
0: हो मॅम, सांगा.
1: ते फुल रे रे क्षण माझे हे गाणं ऐकायचं होतं मला.
0: चालेल, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गीतप्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी। रात्री 9 प्रसारित होईल कार्यक्रम कालाय तस्मै नमः याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते डॉक्टर रवी कोरांने। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण ऐकूया समर्थ भक्त सुजाताताई लेले यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक 185.

शाश्वत स्वयंभू अशा परब्रह्माचे स्वरूप जरी शब्दात येत असले तरी त्याचे ज्ञान सद्गुरूंकडे कळते व ते ज्ञान दृढ होण्यासाठी जे ब्रह्मवाणीने सांगता येत नाही ते ब्रह्माची चर्चा वाच्य करून करावी असे मागील श्लोकात समर्थांनी सांगितले. परंतु जे ज्ञान मिळाले ते केवळ बोलण्याने अनुभवता येत नाही, त्यामुळे आत्मनिवेदन भक्ती करून आत्मस्वरूपी तद्रूप होऊन राहावे असे या श्लोकात समर्थ सांगत आहेत. श्रोते हो, समर्थ म्हणतात सद्गुरूकडून आत्मज्ञान झाले तरी लगेच निर्गुण निराकार असा आत्मदेव समजत नाही, त्यासाठी सगुणाचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून समर्थ सांगतात, हे मना, तू रामामध्ये इतका एकरूप हो ज्यामुळे तू तुझा मीपणा विसरून जाशील. रामावर निर्भय होऊन प्रेम कर. रामाच्या रूपात तुझा देहभाव लोपला की तू आणि राम एकच व्हाल. मीपणा सोडून रामामध्ये एकरूप हो. देह असेपर्यंत कर्म हे कोणालाच सुटत नाही. जे जे घडते ते रामसत्तेमुळे घडते याचे सतत स्मरण ठेवायला हवे. जीवन जगणे म्हणजे आदराने रामरूपी लपणे व विभक्तपणे नसणे म्हणजे भक्त होय. तुकोबा आपला अनुभव सांगतात, भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना, समर्पिलो जीवे भावे काशा भ्यावे कारणे श्रीराम. आत्मस्वरूपाशी ऐक्य झालेला अद्वैत बोधाचा साक्षात्कारी पुरुष शोधूनही सापडत नाही. तो तृप्त असल्यामुळे तो लोकांपासून दूर असतो. त्याच्या अंतरंगाचे स्वरूप बाहेरून समजत नाही. जोपर्यंत माणसाच्या मनात मी आणि देव वेगळे आहेत हा भेदभाव असतो तोपर्यंत त्याला परमेश्वराचा अनुभव येत नाही. परमेश्वर हा केवळ ऐक्याच्या भावात राहतो, भेदभावात तो कधीही राहत नाही. श्रोते हो, या श्लोकाच्या संदर्भात देवाशी पूर्णपणे एकरूप होणे म्हणजे काय हे तुकोबांनी स्वतःच्या अनुभूतीतून सांगितले आहे. आता माझे वेगळे अस्तित्व उरलेच नाहीत. मी स्वतःला पांडुरंगाच्या चरणी इतके समर्पित केले आहे की मी तोच झालो आहे. तुकाराम म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, जो तो झाला सोळा अनुपम्य श्रीराम. येथे स्वतःचा अहंकार नाहीसा झाला व ते देवाच्या भक्त पूर्णपणे विरघळून गेले. तसेच अजून एक संत म्हणजे संत चोखामेळा. या संतांनी आपल्या दैनंदिन कर्मात म्हणजेच शेतातल्या कामात तोच एक ऐक्यभाव अनुभवला. ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी श्रीराम. त्यांना देवात किंवा प्रपंचात भिन्नभाव दिसला नाही, कारण ते स्वतः भगवंताच्या रूपात पूर्ण आदराने लोप पावले होते. लपावे अति आदरे राम रूपी म्हणजे संतांचा स्वानुभव आहे. स्वतःचा अहंकार विरघळून भगवंताशी एकरूप होणे व त्यातून परमशांततेचा भयातीत अवस्थेचा आनंद घेणे होय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसादानात व ज्ञानेश्वरीत हाच द्वैत संपवून अद्वैत मिळवण्याचा अनुभव सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत श्रीराम. जेव्हा साधकाला सर्व सृष्टीत एकच परमात्मा दिसतो तेव्हा त्याची भीती पूर्णपणे नष्ट होते.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोतेहो नमस्कार आणि स्वागत आपलं आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। जिसका जितना हुआ चल यहाँ, उसको सौगात उतनी मिलेगी, अशी एक सुंदर ओळ आहे याच गाण्यात। पण कभी कभी गाण्यांची संगीताची सौगात हा उपहार इतका भरभरून मिळतो की आपली झोळी कमी पडावी। उषा खन्ना, होय संगीतकार उषा खन्ना यांनीही आपल्याला भरभरून दिलं। जसं मधुबन खुशबू देता है, सावन सागर देता है,

देत आहे. देणाऱ्याचे जसे हात हजारो असतात तसंच उत्तम संगीत देणाऱ्या उषा खन्ना यांचंही तसंच आहे. शेकडो गाणी, त्यातलीच काही गाणी आणि काही आठवणी घेऊन आलोय मी रामचंद्र कुलकर्णी रेडिओ विश्वासच्या सुरेल माध्यमातून. चला तर करूया सुरुवात. अहो प्यार करें.

7 ऑक्टोबर 1941 हा उषा खन्ना यांचा जन्मदिवस म्हणजे आता त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा बर्थडे आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मनस्वी अभिनंदन. श्रोते हो, उषा खन्ना यांचं महत्त्व आणखीन एका गोष्टीमुळं आहे. पहा ना, आपल्या हिंदी चित्रपट संगीताचं क्षेत्र हे पुरुषप्रधान क्षेत्र, महिला संगीतकार म्हणजे अगदी बोटावर मोजण्या एवढ्याच. आता मोजायच्याच झाल्या तर पहिल्या महिला संगीतकार म्हणजे जद्दनबाई, दुसऱ्या सरस्वती देवी आणि तिसऱ्या नन अदर दॅन उषा खन्ना. उषा खन्नांचं संगीत पण असं जबरदस्त की अगदी दिल के तुकडे तुकडे व्हावेत. ऐकूया.

उषा खन्ना यांचे वडील मनोहर खन्ना ते संगीत विशारद होते. आता हे मनोहर खन्ना मुंबईत आले आणि संगीतकार जद्धनबाईकडे गजला लिहू लागले. त्यांना त्यावेळी मानधन किती? तर 3 गजलांचे 800 रुपये. उषा खन्ना यांच्या रक्तातच संगीत असल्यानं त्यांचाही चित्रपट संगीतात चंचू प्रवेश झाला. ओपी नय्यर, ओंकार प्रसाद नय्यर म्हणजे मोठं नाव. गीतकार इंदिवर यांनी उषा खन्नांचा परिचय करून दिला. कोणाशी? प्रोड्युसर शशधर मुखर्जी यांच्याशी. शशधर मुखर्जी म्हणजे मोठं नाव. मुखर्जींनी त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये उषाजी फर्स्ट क्लास पास झाल्या आणि पारितोषिक म्हणून प्राईज म्हणून त्यांना मिळाला दिल देके देखो. त्यावेळी त्यांचं वय किती होतं? त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 17 वर्ष. अगदी ओपी थाटाचं म्युझिक त्यांनी दिलं. रसिकांनी त्यांना दिल तर दिलंच, पण उषाजींना यशस्वी महिला संगीतकार म्हणून मानही दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. आणि याच दिल देखे देखू पासूनच त्यांचं नाव झालं. एक गाणं ऐकवतो ओपीचं की उषा खन्ना यांचं, ते तुम्हीच ठरवा. बडे है दिल के खाले.

रसिको, दिल देखे देखो हा उषाजींना लकी ठरला. तसा तो आशा पारेख यांचाही डेब्यू म्हणजे पहिला चित्रपट होता. आशा पारेखला त्या लकी समजल्या आणि त्यांना लकी समजून त्यांच्यासोबत पुढंही त्यांनी काही काम केलं. उषा खन्ना यांच्या करिअरमध्ये आणखीन एक आशा होती, आशा भोसले. आशाजी उषाजींना मुली समान मानत. बरीच गाणी त्यांनी गायली त्यांच्याकडे. त्यांचं एकच मस्त गाणं ऐकूया. होय, एकच. तुम्ही म्हणाल आओ यारो गाओ.

दिल देखोच्या वेळी घडलेला एक प्रसंग थोडासा गंमतशीर. जेवढा हा छोटा तेवढाच तो मोठा प्रसंग म्हणावा लागेल. पहा ना, निर्माते शशधर मुखर्जींनी उषा खन्ना नावाच्या पोरसवदा मुलीची त्यांच्या संगीत विभागाच्या वादकांची ओळख करून दिली तेव्हा. आता कोणालाच खरं वाटे ना, ही फ्रॉकवाली मुलगी संगीत देणार. काहींनी कुचेष्टा केली, काहींनी शिट्ट्या देखील वाजवल्या. पण मित्रांनो, अशा शिट्ट्या पुढं थिएटरात देखील वाजल्या बरं का. एवढं सुंदर संगीत उषा खन्नांनी दिलं. 150 वर चित्रपट त्यांनी केले. होय, लाल बंगला, आंख मिचौली, साजन बिन सुहागन, हम हिंदुस्तानी, एक सपेरा एक लुटेरा, एक रात, नतीजा, हनीमून, हवस आणि कितीतरी चित्रपट. त्यांना सुरुवातीला पाहिलेले आणि नंतर त्यांच्याकडे प्रगल्भ संगीतकार म्हणून पाहत राहिलेले हेच लोक म्हणाले असतील, उषाजी आप तो ऐसे न थे.

मंडळी, उषा खन्ना यांना खरं तर गायिका व्हायचं होतं, सिंगर बनायचं होतं, पण झालं वेगळंच, त्या झाल्या संगीतकार. तरी पण त्यांनी काही गाणीही गायली बरं का. मुख्य म्हणजे महम्मद रफींसोबत त्यांची तब्बल 17 ड्युएट्स आहेत. आता या 17 ड्युएट्सपैकी एक गाणं, एकच ड्युएट आपण ऐकूया, शाम देखो ढल रही है. गायक महम्मद रफी आणि सहगायिका अर्थातच उषा खन्ना.

ऐकलत ना मंडळी, केवढं शांत आणि सुकून देणारं संगीत. उषा खन्ना यांचं संगीत असंच सौम्य होतं, शालीन होतं. त्यांनी बरेच चित्रपट केले, सगळे आघाडीचे गायक गायले त्यांच्याकडे. एवढंच नव्हे तर त्यांना जो संघर्ष करावा लागला, जी उपेक्षा सहन करावी लागली, त्याची आठवण ठेवून त्यांनी नवनवीन गायकांनाही संधी दिली त्यांच्याकडे. हेमलता, येसुदास आणि अशा कित्येकांना त्यांनी पुढं आणलं. पण एक मात्र झालं, उषाजींना मोठ्या बॅनरचे सिनेमे मिळालेच नाहीत फार. जे मिळाले ते बहुतेक लो बजेटचे होते. पण सिनेमा लो बजेट किंवा मोठ्या बजेटचा हा फरक न करता त्यांनी आपलं काम मात्र चोख केलं. ते एवढंच म्हणाले असतील, जब अपने हो जाए बेवफा तो दिल टूटे.

श्रोते हो, अशा या गुणी पण काहीशा दुर्लक्षित संगीतकार उषा खन्ना, त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच करूया त्यांचं पुनश्च अभिनंदन. आता 84व्या वर्षी सुद्धा सतत पुढे जाण्याचा संदेशच जोडता देत आहेत आज आपल्याला. त्या सांगतायत, छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. शुभ रात्री.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एक नजर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: अटी लागू.

0: मॅजिक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आता रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः. कहाणी जुबली कुमारची. की पुरुष बली नाही होत, समय होत बलवान. भिल्लन लुटत गोपिका, वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, काळ हे सर्व आपल्याकडनं करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. कालाय तस्मै नमः अंतर्गत आज आपण बोलणार आहोत जुबली कुमार म्हणजे राजेंद्र कुमार विषयी. हमराही राजेंद्र कुमार व जमुना एक दाक्षिणात्य सिनेमा, संगीतकार शंकर जयकिशन, रफी आणि मुंबार यांचं हे गाणं बरंच गाजलेलं होतं. मुझ

राजेंद्र कुमारने आपल्या करिअरची सुरुवात एच एस रावल यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. कालांतराने जुबली कुमार खूप मोठा कलाकार झाला. एच एस रावल यांना गुरु मानून जुळवाजुळव केली होती सगळ्या त्या सिनेमाची. अशोक कुमार साधना यांना एकत्र आणलं. मिरवूपचं निर्माण एच एस रावलचं त्यांचं होतं. संगीतकार नौशाद.

या सिनेमाने एचएस रावल यांची मुस्लिम संस्कृतीची पकड निर्विवादपणे सिद्ध केली. पुढे त्यांनी लैला मजनू पण बनवला होता. जेव्हा एखादा सिनेमा खूप यशस्वी होतो तेव्हा त्याचे एडिटर, त्याचे गीतकार, त्याचे संगीतकार ही चौकशी केली जाते. पण मेरे महबूब हिट झाल्यानंतर चौकशी कुणाची झाली असेल तर साधनाचा मेकअप म्हण. कारण मेरे महबूब मध्ये साधना जेवढी सुंदर दिसली तेवढी कुठल्याच सिनेमात दिसली नाही. त्या मेकअपचं नाव होतं ओपी सिंग. या सिनेमाचं शीर्षक गीत पण खूप छान होतं.

म्हणजे काही गाण्यात कसं होतं बघा, याच वेळेत नौशाद शकील बदावनी हे भीमसिंग यांच्या दिलीप कुमार वजंतीमाला अभिनीत लीडरचं संगीत पण करत होते. एक गाणं चांगलं तयार झालं पण नेमकं दिलीप कुमारला ते आवडलं नाही. तिथेच उपस्थित एच एस रावल यांनी ते लगेच नौशादशी बोलून मेरे महबूब करता नक्की केलं. आता तुम्ही ऐका आणि तुम्हीच ठरवा.

0: काला आहे तस्मै नमः, काळ माणसाकरता काय काय करू शकतो. बघा, राज कपूरच्या मनात बरेच दिवसापासून संगमचा विषय होता. अंदाज नंतर त्यांनी या विषयावर घरुंदा बनवायचं ठरवलं नरगिस आणि दिलीप कुमार सोबत. पण दिलीप कुमारची अट अशी की दिग्दर्शक राज कपूरने त्याला एवढी सूट दिली की तू दोनपैकी कुठलाही रोल कर, दुसरा मी करेल. पण नाही, त्यानंतर बरेच दिवसांनी मोहन स्टुडिओमध्ये एकदा देवानंदला पण विचारलं, पण तो पण नाही म्हणाला. त्या काळात राजेंद्र कुमार हा ज्युबिली स्टारच होता, त्यामुळे सर्व जमून आलं आणि संगम झाला. संगम भारतातील पहिला सिनेमा ज्याचं बरंचसं शूटिंग युरोपमध्ये झालं. नायगरा फॉल्स, माउंट इटलीस, स्वित्झर्लंड, राज कपूर आणि आरकेचा सिनेमा म्हटलं शंकर किसन आलेच. रफीचं गाणं मात्र फारच भाव खाऊन गेलं.
1: ये मेरा प्रेम पत्र पढ़कर

0: याच काळात म्हणजे 1972 साली राज कपूर एकदा रशियाला गेला, बरोबर सगळेच होते, नरगीज, बलराज सहानी, महेंद्र कपूर. राज कपूर म्हटल्यानंतर आवाराच्या गाण्याची फरमाईश होणारच. लगेच महेंद्र कपूरने गाणं सुरू केलं आणि राज कपूरला कळत ना की हा काय म्हणतो आहे, पण रशियन सगळे आनंदात नाचत होते. गाणं संपल्यावर राज कपूरने महेंद्र कपूरला विचारलं, तू हे काय गायलं? तो म्हणला, हे आवारा हुई रशियन भाषेत गाणं म्हटलं. तो म्हणला, तू रशियन शिकलास केव्हा? महेंद्र कपूरने सांगितलं, तुमच्याबरोबर यायचं रशियाला, म्हणजे हे गाणं फरमाईश होणारच. म्हणून 8 दिवसात तयारी केली. राज कपूर एवढा खुश झाला आणि त्याने तिथेच सांगितलं की महेंदर, मी तुझे अपने फिल्म में जरूर गवाऊंगा. त्यामुळे या गाण्यात राज कपूर करता मुकेश, वैजयंती माला करता लता मंगेशकर, राजेंद्र कुमार करता महेंद्र कपूर.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, दीवाना सैकड़ों में.

एवढा हिट झाला त्यात एक इंग्लिश गाणं पण होतं. एवढा फायदा तोही रुपयात नाही पाऊंडमध्ये. शेवटी टॅक्स कमी करण्याकरता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडावी लागली. ती हिंदुजांबरोबर उघडली. हिंदुजांनी यात पैसा लावला होता, त्यांना भरपूर मिळाला. पण सर्व दिवस सारखे नसतात. याच हिंदुजांनी राज कपूरच्या पुढच्या सिनेमात मेरा नाम जोकर मध्ये पैसा लावला. नफा तर सोडा पण मुद्दल पण मिळेना. तेव्हा याच हिंदुजांनी राज कपूर कोर्टात केस केली. शेवटी दोस्त दोस्त ना रहा राजेंद्र कुमार जेव्हा जोरात होता तेव्हा त्याचा गाजलेला सिनेमा म्हणजे आई मिलन की बेला. राजेंद्र कुमार सायरा बानू धर्मेंद्रच्या नकारात्मक भूमिका होती.

0: म्हणजे या काळात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं फार कडाक्याचं म्हणणं होतं जे रॉयल्टीच्या विषयावरून. दोघं एकमेकांसोबत गाणी म्हणत नव्हत, पण हे गाणं दोघांकडूनही वेगळे वेगळे रेकॉर्ड करून घेतलं आणि नंतर ते मिक्स केलं. हे फक्त शंकर किरणच करू जाणे. तो काळ होता 1962-63 चा.
1: ओ सनम तेरे हो गए हम प्यार में तेरे खो

0: पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमच्या मुलाचं स्वप्न आय आय टी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
2: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
1: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
2: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
2: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आय आय टी एंड मेडिकल.
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
2: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, घर घर की कहानी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि चित्रपट आहे साजन की सहेली.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत. प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे बप्पी नेहरी यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. ऐकूया वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: जिये तो ऐसे जिये या चित्रपटामधलं नक्ष लालपुरी यांचं गीत आता ऐकूयात. उषा मंगेशकर यांनी गायलेलं या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि मनहर उधास यांच्या आवाजातलं बरखा बहार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ज्वारभाटा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आणि त्या कार्यक्रमात ठेगीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ओंकार वर्मा यांची. ऐकूया सुलक्षणा पंडित आणि मुकेश यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमे यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे फारुख कैसर आणि असद भूपाली यांची, आणि हे गीत ऐकूयात सात सवाल या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
8: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
7: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
8: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
7: म्हणजे
8: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
7: ते कसं काय?
8: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
7: हो लगेचच कॉल कर।

0: हेलो
1: हेलो, रेडो नाशिक केंद्र आहे ना?
0: हो, नमस्कार मॅम.
1: नमस्कार मॅम, आम्हाला हे चॅनल खूप आवडतो, गाणे वगैरे छान सांगतो आपण, त्यामुळे आम्हाला नीलकमला चित्रपट मधलं गाणं ऐकायचं होतं. पवित्रा मॅडम, नीलकमल मधलं बाबुल की दुआले तिजा, हे आई बापा बापले की नातं असल्यामुळे हे गाणं आम्हाला अतिशय आवडतं. मोहम्मद रफीने गायलेलं आहे, ऐकू शकाल का?
0: हो मॅम.
1: हा, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आम्हाला बोलून आनंद वाटला आपल्याला.
0: थँक्यू मॅम.
1: हा, ऐकू. आम्हाला हे नक्की

0: हेलो,
1: हेलो, गुड
0: नमस्कार सर.
1: मॉर्निंग. संतोष बोलते आहे सुरपतून नाशिक.
0: बरं,
1: एक फरमाईश द्यायची.
0: सांगा सर.
1: अष्टविनायक चित्रपट आहे, अष्टविनायकाचा महिमा.
0: बरं,
1: थँक्यू
0: थँक्यू सर.

पाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर

रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार सर।
1: नमस्ते मैडम, मेरे विषय कार्यक्रम
0: हो सर।
1: मैडम, मुक्कामपुर से कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील किशोर जाधव बोलतोय मॅडम।
0: हो सर,
1: तुम्हाला सर्व कार्यक्रम मी ऐकत असतो।
0: बर,
1: तुम्हाला हे गाणं ऐकायचं होतं मॅडम।
0: सांगा सर।
1: चित्रपटाचं नाव आहे राजा, गीताचे बोले फुल मागू ना बहार मागू।
0: ठीक आहे सर।
1: तुम्हाला येणाऱ्या दसरा आणि गट स्थापनेचे खूप खूप शुभेच्छा मॅडम।
0: तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा।
1: तर माझ्या मित्रांचे नाव सांगतो मॅडम।
0: हो सर।
1: केतन जाधव, भाऊसाहेब पवार, सी एम जोशी, नितीन जोशी, किशोर चौधरी, शरद पाटील, डॉक्टर राहुल देवले, पिंटू जैन, केतन जैन, भैया नांदे, प्रवीण पाटील, गुरु जोरी, दीपक जोरी। ऐकू मॅडम माझ्या मित्र माझ्या आवडीचे।
0: हो सर।
1: हो चालेल मॅडम। हो।

0: हॅलो
1: हॅलो रेडिओ विश्वास.
0: हो सर, नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार, मी धुळ्याहून बोलतोय, भगतसिंग कॉलनी विद्यानगरी देवपूर धुळ्यातून. सतीश गोरख कुलपगार भोई. आता आपलं पितृपक्ष चालू आहे मॅडम. आता आपले पूर्वज आपल्या घरी आता जेवायला येणार 15 दिवसामध्ये. सगळ्या ठिकाणी आपलं गोड वातावरण आहे, सगळं नैवेद्य चखमंग वास आहे, त्यांची आठवण आहे. तर त्या निमित्ताने झाला पंढरीनाथ या चित्रपटातील बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेले गीत आहे. खूप हृदयस्पर्शी असं गीत आहे मॅडम. ते देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, हे गीत ऐकायचं आहे मॅडम. आणि घरातील मंडळी आहे, मीराबाई फुलपगारे, छाया पवन फुलपगारे, ज्योती मिलिंद फुलपगारे, नागबाई आहे माझे, उर्वशी श्रुती ओळी फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप भावने, अर्णव भावने, पूर्वा भावने, आणि आमचे मेडिकल ऑफिसर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र मारडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथून शिला पाधारे मॅडम आणि सुनंदा गणेश भावने मॅडम. सर्व भुई आणि भावने परिवारासाठी गीत ऐकवा मॅडम. आणि आपले जे कार्यक्रम असतात मॅडम रेडिओ विश्वासचे, सकाळचं जे प्रक्षेपण असतं आपलं आणि जी 7:02 ते 3 मिनिटांनी जी गणपतीची आरती असते, ती मी आजपर्यंत गीतेने माने ऐकत असतो. त्यामुळे माझी जी सुरुवात असते सकाळची ती खूप छान सुरुवात होते. आणि परत दिनविशेष मध्ये तुम्ही एक ठळक घडामोडी सांगतात, त्याच्यातून आपले जे काही कोणाचे स्मरण असतं ते, कोणाचा वाढदिवस असतो, अशी सगळी माहिती आपल्या रेडिओ विश्वासवरून सकाळी सकाळी शांत निवांत अशा वातावरणात ऐकायला भेटते. तर रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वास ठेवण्यासारखा रेडिओ विश्वास आहे मॅडम.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम. ओके
0: धन्यवाद सर.

0: हेलो।
1: नमस्कार मैडम,
0: नमस्कार सर।
1: मला गाणं ऐकायचं होतं। आप आई बाहर आहे मध्ये मुझे तेरी मोहब्बत का सारा मिल जाए तो। मी मूर्त्यापूर बोलतो, जिल्हा अकोला, विजय खरे।
0: बर
1: ओके।

0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: म्हटलं ते नाशिकहून बोलत आहेत अक्षय सोनवणे, सुप्रिया सोनवणे, इरा सोनवणे आणि रश्मी बैरुणे, श्रावणी बैरुणे आणि शौर्य बैरुणे. तर आम्हाला ते सोनू निगम यांचं बाबासाहेबांचं गाणं आहे, शांती टोक सांगू जगाला असा विद्वान होणार नाही, हे गाणं ऐकायचं आहे. ऐकवा तेवढं गाणं. ओके
1: हो नक्की सर.
0: हो हो.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार सर।
1: नमस्कार। रेडिओ विश्वास?
0: हो सर।
1: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा, इथून करम जाधव बोलतोय।
0: बर,
1: काय म्हणते वातावरण नाशिकला? पावसाच
0: नाही सध्या, तर कडक ऊन आहे नाशिकला।
1: आमच्याकडे करायला पण तसंच झालंय, ऊनच पडले, पावसाच नाही। पावसाची अपेक्षा, पाऊस पडला पाहिजे ना आता पिकांना, पिण्याच्या पाण्याला, जनावरांना सुद्धा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। एक गाणं ऐकायचं होतं।
0: हो सर, सांगा।
1: चित्रपट नाव आहे एक फुल चार हाफ।
0: हो सर, सांगा।
1: गीताचे बोल आहे कन्हैया ओ कन्हैया।
0: बरं,
1: ते काय मित्र आहे या गाण्यासाठी?
0: हो सर।
1: आर एन पाटीलजी, के एस आय राव शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, प्रकाश मंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पसंतीचा आवाज एवढं गाणं।
0: बरं
1: ठीक आहे, धन्यवाद।
0: धन्यवाद।

0: हॅलो, मी विरास कोल्हे बोलतो.
1: हॅलो,
0: हा म्हटलं विरास कोल्हे बोलतोय वाटत तसून.
1: नमस्कार सर.
0: तेच हरजाई पिक्चर मधलं लाव, हरजाई पिक्चर मधलं
1: गाणं सांगा सर.
0: टायटल सॉन्ग
1: ठीक

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर.
2: म्हणजे मी राजू डिंग रेझोना शेडकडून बोलतो.
1: बरं.
2: फरमाईश द्यायची.
1: हो सर बोला.
2: हा टीचर का नाही परिचय.
1: बरं.
2: म्हटलं ते मुसाफिर हो यारो.
1: चालेल.
2: थँक्यू.
1: धन्यवाद.

0: हेलो, गुड इवनिंग मैडम, नमस्कार।
1: हो नमस्कार सर।
0: आप मला फार्मर्स द्यायची होती।
1: हो सर, बोला।
0: शिडकून बोलतो आम्ही।
1: बर,
0: हॅलो डबलीवाले डबली बाजा, तुला साई रे, शकुंतला आई रे, मंजुषा आई रे, निखिल आई रे, ऋषी आई रे, श्रीस्थ नगर शिडको नाशिक।
1: बर, धन्यवाद।
0: धन्यवाद।

0: हेलो,
1: नमस्कार मैडम।
0: नमस्कार। रेडियो अविश्वास।
1: हो मैम।
0: मी नाशिक सेवादास नगर सरस्वती चौक किडको मधून बोलते, चंदा हिरामण पवार।
1: बर
0: मी नेहमीच श्रोता आहे आणि मला गाणं द्यायचंय। मी रेडिओ विश्वासचे सगळे कार्यक्रम ऐकते, माझे मिस्टर आणि मी।
1: अच्छा, कुठलं
0: हो
1: गाणं ऐकायचं मॅम?
0: नाही, रंग बसंती अंग बसंती तंग बसंती आ गया मस्ताना मौसम छा गया, राजा और रंक मधलं गाणं येते।
1: बर,
0: रेडिओ विश्वासच्या सर्वांना नियमित हार्दिक शुभेच्छा।
1: तुम्हाला पण शुभेच्छा मॅम।
0: हो, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं।
1: धन्यवाद मॅम।
0: हो, धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार मॅम.
0: नमस्कार मॅडम. आम्ही सुखदेव केदारे, प्रतिभा केदारे आणि किरण केदारे नाशिकवरून बोलतोय. आम्हाला राज कपूर आणि नरगिस यांच्या चोरी चोरी या सिनेमातील आज असं मधुरी चांदनी में हम हे गाणे ऐकवायचंय.
1: बरं,
0: ओके मॅडम, थँक्यू.
1: थँक्यू.

0: हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार ताई. तुमचे गाव खुर्द, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथून देवानंद शिंदे बोलत आहे.
1: बरं.
0: तर ताई, रेडिओ विश्वास या केंद्रावर मला मराठी चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे.
1: बरं, सांगा सर.
0: चित्रपट आहे माझं घर माझं संसार आणि गाण्याचे बोल आहेत दृष्ट लागण्याजोगे सारे गालबूटही कुठे नसे. हे गीत ऐकायचं होतं मराठी.
1: बरं, नक्की ऐकू सर.
0: हो ताई, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: हेलो, नमस्कार सर, रेडियो विश्वास।
1: हेलो, आपकी फरमाइश सुने।
0: हाँ जी जी सर, बोलिए।
1: हाँ, मैं बोलतो प्रबोध वैद्य बोलते सिडको तो। हाँ, मला फरमाइश देते होतो।
0: हो, बोला ना सर।
1: हाँ, बंबई का बाबू फेन पे रहते होतो, N96। त्याचं तरफी आणि आशा भोसलेंचं डुएट आहे, दिवाना मस्त त्याला हुआ दिल ते जाने का, आणि संगीत आहे जी बर्मन।
0: अच्छा।
1: हा, तर ते आम्हाला ऐकत होतं, सर्वांना आमच्या कुटुंबाला, माझ्या मिसेसला, सर्वांनाच आवडतं ते गाणं।
0: ओके ओके सर।
1: अच्छा, धन्यवाद, तुम्ही आमचं परवा पूर्ण करता। रविवारी आम्ही वाट पाहत असतो, कधी आमच्या जागा लागतात।
0: आभारी
1: आभारी विश्वास रेडिओचा आपला आहे। थँक्यू,
0: धन्यवाद धन्यवाद सर,
1: धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: रेडिओ विश्वास ना?
1: हो सर.
0: हा मॅडम, हा मॅडम, आम्हाला गाणं ऐकायचं सर. हे गाणं ऐकायचंय आणि माझे मित्र चंद्रकांत खंडारे आणि वासुदेव खंडारे आणि दत्ता जाधव आणि इतर मुलांना ऐकायचे.
1: चालेल.

0: हेलो
1: नमस्कार जी।
0: हाँ मी किशोर गोरे बोलते है। मला एक गाणं ऐकायचंय, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरची देणे, हे रविवारी मधलं गाणं ऐकायचंय मला, सुरेश वाडकर आणि आशा भोसले। नाव अशी आहेत, सुरेश कोळे, काशीनाथ भोळे आणि चंदू खनागळे, विश्वनाथ स्वामी, एवढे जणांना आम्हाला ते गाणं ऐकायचंय। हा हा।

0: नमस्कार,
1: नमस्कार सर।
0: दत्ता त्रिखाटकर बोलते हैं, श्रीराम नगर वाला। हेलो, गीत गायचं होतं। आपकी फोन मी चालू आहे ना?
1: हो सर।
0: गीत सांगू का?
1: हो सांगा सर।
0: चित्रपटाचं नाव आहे चष्मे बहादूर आणि गीताचे बोल का हसे आहे बद्रा। चष्मे बहादूर चित्रपटाचं नाव आहे बघा। हो, धन्यवाद मॅडम।
1: धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार सर.
0: नमस्ते नमस्ते. आज एक गीत देतो.
1: हो सांगा सर.
0: हा, दो रास्ते या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले फिजा की फूल ते कभी आती नाही बहार हे गाणं ऐकायचं आहे.
1: ठीक आहे सर.
0: हा, किशोर कुमार यांनी गायलेले. ओके
1: ओके
0: ओके,
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: रेडिओ विश्वास ना?
0: हो सर.
1: मला ते गाणं ऐकायचं आहे, गुंजोटी शायने मधलं गाणं ऐकायचं आहे.
0: बरं.
1: तेरे सुरावर मेरे गीत हे गाणं ऐकायचं आहे.
0: नाव सांगा सर तुमचं.
1: अशोक काथवटे, जुना नाशिक कथडा, कोळीवाडा मानव रोड मधून बोलतो मी.
0: चालेल, धन्यवाद सर.

0: हॅलो,
1: नमस्कार मॅम.
0: हा, मी पूजा केळकर बोलतीये ओढ्याहून.
1: बरं.
0: हा, मला गाणं द्यायचं होतं ताई.
1: हो मॅम, सांगा.
0: ते फुल रे रे क्षण माझे, हे गाणं ऐकायचं होतं मला.
1: चालेल, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300016512 या क्रमांकावर.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सफाई की, मेहनत की कमाई की।
1: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी।

नमाइश श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

आवड श्रोते हो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवार।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.